तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल. काय खेळा भितरच म्हणल्या बरोबर स वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदीतल्यान समाचार. तशेंच ताचे उपरांत बरोबर स वरां जावन 5 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटले इंग्लिशींतल्यान न्यूज.

सुंदर आणि मंद तसेच रमणीय सकाळची सुरुवात आम्ही करूया गौरी नाईक भट यांच्या आवाजातल्या.

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स. आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ आमचो आधार. आणि ही कार्यावळच्या निमणे सुवाते तुमकां आयकुपाक दिता गजानन रायकर हांची ही शब्दरचना.

0: आमचो आदार ह्या कार्यावळीचे तुम्ही ऐकले निकतेच हे निमणे गीत आणि या गीतात सांगतच आईची आमचो आदार ही भक्तीगीत तसेच देशभक्तीपर गीतांची कार्यावळ इतल्या नांगात सोपता. मग ऐकप्यानो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माझा चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो. बरोबर 6:45 जाल्ली आसात आनी आतां आमी तुमचे खातीर घेवन आयल्यात कार्यावळ शेतकामत्याक म्हायती. तर आयज ही शेता संबंदान आशिल्ल्या कार्यावळींत तुमी आयकतली अळम्याचे बियाणे कशें तयार करपाचे आनी ते करपा खातीर लागपी साहित्य ह्या विशयाचेर तुमकां मार्गदर्शन करतले बाय दिपश्री नायक.
1: अळम्याच्यो उत्पादन प्रक्रिया. सगळ्यात पयली बरे धान्य सोदप, ते निवळ धुवन घेवप, 4 ते 5 वेळा धुवप. जवार हे सगळ्यां बरे धान्य जे स्पॉन करपाक वापरतात. 6 वरां हे धान्य उदकान फुगत घालप, उपरांत ते उकडून दवरप. उकडटा तेन्ना एक लक्षांत दवरप की ते फुटपाक जायना. मागीर ते उदक भायर ओडून ते धान्य मसलीन ओमलमल कपड्याचेर सुकत घालप. सुकतगीर धान एकमेकांक चिकटू जायना आनी पीएच नियंत्रीत दवरपा खातीर कॅल्शियम सल्फेट 10 ते 12 ग्राम पर किलो धान्य आनी लायम 3 ते 5 ग्राम पर केजी धान्याक हे कालोवन घेवप. तयार जाल्ले मिश्रण आतां पिशवेन जाय त्या प्रमाणान भरप, जशें की 1/2 किलो, 1/2 किलो ओ 1 किलो. मागीर ह्यो प्लास्टीक बॅगान कापूस लावन रबरबँडान बंद करप. मागीर ह्यो पिशव्यो ऑटोक्लेवान घालून 121 डिग्री सेल्सियसाचेर 15 PSI प्रेशराचेर 1 ते 2 वरां दवरप. हो एक गरजेचो स्टेप, हेका स्टरिलायझेशन म्हणटात. तसोच त्यो पिशव्यो ऑटोक्लेवान थंड जावपाक दवरप. दुसऱ्या दिसाक त्यो पिशव्यो काडून लॅमिना एफ्लो युनिटान दवरप. मागीर 20 मिनटां यूवी लायट ऑन करून दवरप. मागीर कल्चर एड करप आनी इन्क्युबेटरान 2 ते 3 दिवस दवरप. मातसो वाट दिसतगीर ह्यो पिशव्यो एअर कंडिशन कुडीन शिफ्ट करप. एअर कंडिशन कुडीक सदांच

0: काळोख करून दवरप आनी 21 ते 23 डिग्री सेल्सियस तापमान दवरप गरजेचे. 10 ते 15 दिसांनी प्लास्टीक पिशव्यो धव्यो फुल्ल दिसपाक लागतात. आता ह्यो पिशव्यो रेफ्रिजरेटरांत हाडून दवरप. मशरूम स्पॉनाची वैधता वॅलिडिटी. मशरूम स्पॉन ओ बियाणे कितलो वेळ वापरपाक योग्य असतात हे मशरूमाचे प्रकार, साठवण, तापमान आणि बियाण्याची गुणवत्ता हेजेर अवलंबून असता. ऑयस्टर मशरूम बियाणे चढ करून 1 ते 2 महिने वैधता असता. जेव्हा स्पॉन तयार जाता त्यांना एक लक्षात दवरप गरजेचे. हिरवे तसेच काळ्या रंगाची वाढ जावपाक जायना. असे जर दिसल्यास त्यो पिशव्यो भायर वडोवपाच्यो, हाकाच कंटॅमिनेशन म्हणतात. ह्या प्रक्रियेचे फायदे पळोवया. कमी खर्च आणि चढ मुनाफो. लोकांची मागणी ह्या उत्पादनाक वाढला. ल्हान उद्योग उभारपाची एक बरी संधी. नाफो. तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण गरजेचे. कडक निवळसाण दवरप गरजेचे. साधन सामग्री खातीर सुरवातेक थोडो खर्च चढ लागता. योग्य पद्धतीन केली जाल्यार लुकसाण जावपाची शक्यता आसा. सावधगिरी. दर एक पावलार कडक निवळसाण बाळगपाक पडटली. सदांच प्युअर कल्चराचो उपयोग करपाचो. सगळी उपकरणां योग्य पद्धतीन स्टरलायज करपाक जाय. तापमान आणि आर्द्रता ह्युमिडिटी नियंत्रित दवरपाक जाय. दूषित कंटॅमिनेटेड जाल्ले बॅच किंवा पिशव्यो रोकड्योच काढून उडोवपाक जाय. अळमी लागवड हो फक्त एक शेती वेवसाय न्हय, तर तो विज्ञानाची जोड आशिल्लो एक फायद्याचो उद्योग असा. पण हे सगळे यशस्वी जावपाक खातीर बियाणाचो दर्जो सगळ्यात महत्वाचो. जसे आम्ही म्हणतात, जसे बी तसे रोप. तसेच जर तुमचे बिये घट आणि शुद्ध असा जाल्यारच तुमकां पीक बरे मेळटले. देखून योग्य तंत्रज्ञान वापरा. कुडाचे निर्जंतुकीकरण नीट करा आणि बरो दर्जो आशिल्लो बियो निवडा.
1: तर शेतकामत्याक माहिती. या कार्यावळीत आज आम्ही ऐकले अळम्याचे बियाणे कसे तयार करप आणि त्याची पद्धत आम्ही समजून घेतली बाय दीपश्री नायक हांच्या उलवण्यातल्यान. आणि आता आमच्या घड्याळीन बरोबर 6:50 झाली असतात आणि आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्यात कार्यावळ संजीवनी. आज या कार्यावळीत तुम्ही ऐकतले सुवर्ण प्राशन या विषयाचे वैद्य आदित्य बर्वे आणि दिल्ली माहिती.
2: नमस्कार. सुवर्ण प्राशन हो हल्ली शब्द खूप जणांच्या कानार पडला, खूप जणांक खबरूय असा. तर सुवर्ण प्राशन म्हणजे नक्की किती? तर सुवर्ण प्राशन हो आयुर्वेदान वर्णन केल्ल्या अनेक संस्कारापैकी एक असा. काश्यप संहिता म्हणून एक ग्रंथ असा जो एक्सक्लुझिव्ह म्हणजे बालरोगा खातीर बरेल्लो एक संहिता म्हणजे ग्रंथ असा. आणि हातून आमकां सुवर्ण प्राशन या उपचारा बद्दल माहिती काश्यप ऋषींनी दिल्ली असा. तर सुवर्ण म्हणजे आमकां खबर असा ते भांगर. हो एक शुद्ध धातू आणि त्याचो जर आम्ही योग्य पद्धतीन आणि योग्य प्रमाणान जर वापर केलो जाल्यार आमच्या भलायकीचेर खूप बरो परिणाम जाता. या सुवर्ण धातूचेर अनेक प्रक्रिया करच्यो पडटा, ज्याका आम्ही शोधन आणि मारण असे म्हणतात. ह्यो प्रक्रिया केल्या उपरांत तातूंतली अशुद्धी ही दूर जाता आणि मागीर हे शोधन मारण केल्ले सोने आम्ही त्याचे भस्म करतात. तर भस्म म्हणजे किती? तर भस्म करप म्हणजे बायो ऍब्झॉर्बेबल फॉर्म ऑफ ही जे कोडगी धातू असतात ती शरीराक शोषण योग्य बनवपाचे म्हणजे भस्म करप. तर अशा प्रक्रियेने तयार झालेले सुवर्ण भस्म आयुर्वेदान रसायन म्हणजे टॉनिक मेध्य म्हणजे बुद्धी वाढवपी म्हणून सांगला. म्हणून हे सुवर्ण प्राशनाचा फायदो किने? तर मेधा अग्नी बलवर्धनम असे म्हणून सांगला. म्हणजे आमची बुद्धी तल्लक जाता, अग्नी म्हणजे आमची पचन शक्ती बरी जाता आणि शरीराची शक्ती सुद्धा योग्य प्रमाणात आमकां कमवपाक मेळटा. तर हे सुवर्ण भस्म काय वनस्पतीच्या चूर्णांबरोबर घोटून त्याच्याबरोबर काय औषधी तूप आणि म्हव ह्याच्या बरोबर दर पुष्य नक्षत्राक भुरग्याक चाटवप हेकाच सुवर्ण प्राशन असे म्हणतात. तर वनस्पती हेर असतात जसे की ब्राह्मी, वेखण, शंखपुष्पी ही वखदां सगळ्यांच्या परिचयाची. ह्याच्या बरोबर दिल्ले हे सुवर्ण भस्म दर पुष्य नक्षत्राक हे

आवश्यक आमी करपाक जाय. तर हातून आमी घालता ते औषधी तूप. तर औषधी तूप कित्याक? तर औषधी तूप आणि म्ह हे वखद शरीरभर पसरवपाक मदत करतात आणि ऍब्झॉर्ब सुद्धा करपाक मदत करतात. शुद्ध देशी गायच्या दुधापासून केल्ले आणि पारंपारिक पद्धतीन केल्लेच तूप मात भितर वापरपाची गरज असा. कित्याक? असे हे तूप ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून आमच्या मेंदू

0: आमच्या मेंदूपर्यंत हे वखद व्हरपाचे काम करता. आता हे सुवर्णप्रशन केन्ना सुरू करप हो प्रश्न सगळ्यांक पडला आसतलो. तर सुवर्णप्रशन हे जल्मांक आयल्या उपरांत रोखडेच सुरू करूं येता आनी आयुर्वेदान बाल्यावस्था ही 16 वर्सां पर्यंत सांगल्या. म्हणून जल्म ते 16 वर्सां पर्यंत हे सुवर्णप्रशन जरूर दिवचे. दर पुष्य नक्षत्राचेर जशें आमी सुवर्णप्रशन दिता तशेंच कांय सुवर्ण भस्मयुक्त वखदां ही आमी दररोज भुरग्याक दिवपाक शकता. पूण तेज्या खातीर त्या भुरग्याची प्रकृती कितें, तेजें वजन कितलें आसा, ताका कसले त्रास जातात हाचो सगळो विचार करून वैद्य ही वखदां तुमकां सुचोवंक शकता. तर सुवर्णप्रशन हेका कितें कॉन्ट्राइंडिकेशन आसा? हय, तर जेन्ना सिव्हियर इन्फेक्शन जाता म्हणजे उल्टी जाता, पोट बिगडटा, पातळ संडास जाता, जोर येता, नाक खूप सतत व्हावता अशा इन्फेक्टिव्ह कंडिशनान आमी सुवर्णप्रशन घालपाचे गरज ना. तर हे सुवर्णप्रशन आमकां एक वैद्या कडल्यानूच घेवप हे खूप महत्वाचे आसा. अनक्वॉलिफाईड मनशा कडल्यान तशें खंयच्या तरी पेपराचेर जाहिरात वाचून बंधू मनशा कडल्यान हे खंयचेच आयुर्वेदीक वखद तुमी घेवचे न्हय. तशेंच जी हेर वासिनां आमच्या कडेन आसात जशें की पोलिओ इत्यादी, ही सुवर्णप्रशना पेक्षा वेगळी आसात हे कृपया लक्षात घेवचे. सुवर्णप्रशन म्हळ्यार आतां लोकांक दिसता की हेजेर कितें रिसर्च जाला काय कितें, तर हय, हेचेर अनेक रिसर्च जर्नलाचेर हेचो रिसर्च पब्लीश जाला आनी हेचो मनशाक फायदोच जाता अशें दिसून आयला. उत्तर प्रदेशाच्या एका जिल्ह्यांत तर सतत सुवर्णप्रशन केल्ल्या उपरांत मेनिंजायटीस जावपी भुरग्यांची संख्या खूपच कमी झाली असे दिसून आयला आणि त्याचा तसा रेकॉर्ड सुद्धा असा. गोयात दर महिन्या हजारो भुरगी हे सुवर्णप्रशन घेतात. तर आम्ही सगळ्या लहान भुरग्यांक हे सुवर्णप्रशन अवश्य देऊया.
1: तर आयच्या ह्या संजीवनी कार्यावळीत तुम्ही ऐकले सुवर्णप्रशन या विषयाचे वैद्य आदित्य बर्वे यांच्यानी दिल्ली माहिती. आणि या माहिती सांगतच आयची ही संजीवनी भलायकी विशी कार्यावळ इतल्यान हांगाच सोंपता. बरोबर 6:54 जाल्ली आसात आमच्या ह्या घडयाळीन. आनी आतां आमी पळोवया आयच्या पुराय दिसाक वितरपी कार्यावळीची रुपरेषा.

बरोबर 7 वारांचे हिंदीतल्यान समाचार 7 वरां जावन 7 मिनटांचे शुभ प्रभात ही कार्यावळ 7 जावन 25 मिनटांचे कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो जाल्यार 8 वरां जावन 50 मिनटांचे आयकुपाक रावा चित्त संगीत ही कार्यावळ

बरोबर 9:30 ऐकूपाकरावात भावधारा ही कार्यावळ 10:05 ऐकूपाकरावात कातारा झाला. शास्त्रीय संगीताची कार्यवळ ऐकूपाकरावात 10:30 11:05 गाता रहे मेरा दिल 12:05 घरकुल 1:05 काना वोमळा झाल्या. सदाफुले ऐकूपाकरावात 1:40.

सकाळचे मिड डे न्यूज आणि त्याच्या उपरांत दुपार समाचार, 2:30 हिंदी सुनी गीतांची कार्यवळ आणि बरोबर 3:12 कार्यवळीची समाप्ती.

5:30 युवावाणी, 6:15 शब्दोली, कातार ऐकू पाकरावा 6:35 तिन्ही सांजा 7:00 साडेसातात चावडे ही कार्यावळ, 8:15 गीत गझल, 9:15 समाचार संध्या आणि त्याच्या उपरांत बरोबर 9:00 न्यूज ऍट 9 झाल्या बरोबर 10:00 ऐकू पाकरावात मनजोक्ती गीता. आणि ह्यो आशिल्ल्यो आयच्या पुराय दिसाक वितरवपी कांय मुखेल कार्यावळी.

मग आकोप्यानं तुम्ही ट्युनकेल आकाशवाणी पणजे केंद्राचं हो मादर चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स बरोबर 7 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटलें दिल्ली केंद्रा वयल्यान सह क्षेपीत जावपी हिंदी समाचार तशेंच ताचे उपरांत आस्वाद घेयात मुखेल खबरांचो.

नमस्कार और राजश्री का मत न्यूज सत्र का मुख्य खबरों। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आंतरराष्ट्रीय योग दिस 2026 जागतिक पांडवला उत्सव केल्याबद्दल जगभरातल्या लोकांचे आभार मानले। सोशल मीडिया पोस्टाचेर तांणी म्हळा की भलायकी आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येया खातीर वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांक योगाक लागून एकठा येतना पळोवप उत्साहवर्धक आसा। योगा मानसीक संतुलन आणि बरी भलायकी दिता। गोयात योगात मनशान शिस्त हाडपाची तांक आसा। तरणाट्या सावन जाणट्या मनशांनी लेगीत योगा करचो। गोय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यावळीत उलयतना मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आधुनिक जगात दर्या सामर्थ्याच्या म्हत्वाचेर भर दिला आणि देशाचो आर्थिक आणि सामरिक प्रभाव निश्चित करपात दर्या क्षमताची भूमिका निर्णायक आशिल्ल्याचे अधोरेखित केला। भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत या महिन्याच्या 25 आणि 26 तारखेक हरयाणातल्या गुरुग्राम हांगा 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्याच्या बसकेच्या येजमान पदार आसा। केंद्रीय अन्वेषण विभागान 62.42 कोटी रुपयांच्या कथीत बँक फटवणुकी प्रकरणात मुंबईस्थित एका कंपनीच्या भागीदारांकडेन संबंधित खुपशा सुवातांचेर आणि हेरकायकडेन छापे घाले। अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्डरिंग प्रतिबंध कायदो 2002 अंतर्गत गोयच्या उद्देग समूहाकडेन संबंधित गोयच्या बेकायदेशीर लोहखनिज खण प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयांचो मालमत्ता जप्त केल्या। हवामान खात्यान सोमारा आणि मंगळारा पावसाचा येलो अलर्ट जारी केला। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स बरोबर 7:07 जाल्ली आसात आमच्या ह्या स्टुडिओन आनी आमी तुमचे खातीर घेवन आयल्यात कार्यावळ शुभ प्रभात.

0: निकतेच तुम्ही ऐकले सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या सोबीत असे सैमिक गीत. आणि आता 7:16 हो वेळ तुमच्या खातीर घेऊन आयला दिनविशेष ही कार्यावळ. तर आयच्या दिनविशेष कार्यावळीत आम्ही समजून घेऊया आयच्या दिसाचे खाशेलपण, म्हणजेच 22 जून या दिसाचे महत्व.
1: दिन विशेष.

22 जून दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास गजाली नोंद करता. आयचे दिसा 1757 वर्सा प्लासीची लढाय सुरू जाल्ली. तर 1994 वर्सा महाराष्ट्र सरकारान महिला विशयक धोरण जाहीर करून सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांनी बायलांक 30% आरक्षण पक्के केल्ले. 1897 वर्सा आयचे दिसा पुणे शारांत प्लेग हे साथीचे दुयेंस पसरले आणि ताचे वयल्यान जुल्माचो

0: प्रतिशोध म्हणून चार्ल्स रेंड ह्या मुलकी अधिकाऱ्याक चाफेकर बंधू हातूंतल्या दामोदर हरी चाफेकर हांणी गुळयो घालून मारून उडयल्लो. 2017 वर्सा अंतराळवीर सुनीता विलियम्स 194 दीस 18 तास पुराय करून सर्वाधिक काळ अंतराळांत रावपाचो मान मेळयल्लो. तर दुसऱ्या महायुद्धांत फ्रांसान जर्मनी मुखार आयचे दिसा शरणागती पत्करिल्ली. वर्स आशिल्ले 1940. 22 जून हो दीस इटालियन स्वातंत्र्यवीर जोझफ मेझिनी हांचो जल्माचो दीस. तांचो जल्म 1805 वर्सांतलो. लोकशाही राष्ट्रवादाचे जनक आनी मूलभूत मानवी मूल्यांचे प्रवक्ते अशी तांची वळख. ते एक थोर इटालियन देशभक्त, लेखक आनी समाजसेवक. तांचो जल्म 22 जून 1805 ह्या वर्सांतलो. युरोप राष्ट्राक क्रांतीकार्याची प्रेरणा दिवपी हो स्वातंत्र्यवीर कायद्याची पदवी घेतल्या उपरांत इटालीक ऑस्ट्रियन साम्राज्यातल्यान मुक्ती दिवपाचे काम तांणी केले. आयचेच दिसा 1940 वर्सा नेताजी सुभाष चंद्र बोस हांणी काँग्रेस पक्षातल्यान भायर सरून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकाची स्थापना केली. 22 जून 1978 हे दिसा जेम्स ख्रिस्ती ह्या खगोल शास्त्रज्ञान एरिझोना हांगाच्या वेधशाळेतल्यान शेरॉन ह्या प्लुटोच्या चंद्राचो सोद लायलो. नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर हांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्म 22 जून 1896 वर्सांतलो. महानुभव पंथाचे अभ्यासक, विचारवंत आणि तत्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विष्णू भिकाजी तथा व्ही भी कोलते हांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्म 22 जून 1908 हे दिसा जालो. आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केल्ले चित्रपट आणि रंगमंच कलाकार अमरीश पुरी हांचो जल्माचो दीस आयचो 22 जून 1932 वर्सांतलो. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 22 जून.
1: दिन विशेष.
2: तर आयच्या दिनविशेष या कार्यावळीत आम्ही समजून घेतले आयच्या दिसाचे महत्व आणि शुभप्रभात. ही कार्यावळ मुखार वताना तुमकां आयकुपाक दिता स्वप्नील बांदोडकर हांचो हो स्वर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. योगा मानसीक संतुलन आनी बरी भलायकी दिता. योगात मनशात शिस्त हाडपाची तांक आसा. तरणाट्यापासून जाणटे मनशांनी लेगीत योग करचो. गोय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात. दर एका घरात, शाळेत, ऑफिसात आनी प्रत्येकान योग करपाक जाय अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय खेळा खातें आनी गोंय खेळा आनी युवा प्राधिकरणाचे जोड पालवान आयोजीत 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाची कार्यावळ ताळगांवां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार जाली. तेवेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले.
1: 2014 योगा सुरू जालो आनी हे 12वे वर्स आसा जेका आमी म्हणटा की एक तप आमी कम्प्लीट करपाक शकले. आनी ह्या निमित्तात योगा हो युवा शक्ती खातीर आसा, योगा हो नारी शक्ती खातीर आसा, योगा सगळ्यां खातीर आसा. आनी हो योगा आमी म्हणटा की योगा बिल्ड्स द डिसिप्लीन, फोकस, कॉन्फिडन्स आनी इमोशनल रेजिलन्स अमोंग द यूथ. हे करपाक सातत्यात योगा प्रॅक्टीस करप हे
0: योगा फॉर हेल्थी एजींग हे संकल्पनेचेर अंदूचो योग दीस संवसारभर मनयतात. योगा सक्रिय आनी प्रसन्न रावपाक मजत करता. योग शिस्त, आत्मजागृकता, मानसीक शांतीकाय दिता अशें केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां.
2: योग आज एक वैश्विक जन आंदोलन बन चुका है और स्वस्थ जीवन शैली का महत्वपूर्ण आधार बन गया है. योग भारत की प्राचीन संस्कृति और सभ्यता की अमूल धरोहर है. यह केवल शारीरिक व्यायाम नहीं बल्कि शरीर, मन और आत्मा के बीच संतुलन स्थापित करने वाली एक समग्र जीवन पद्धति हो गई है.
0: जाची भलायकी घटमूट आसता ताची मानसीक भलायकी बरी आसता अशीच पिढी खऱ्या अर्थान विकसित भारताक व्हड संपत्ती थारतली. तरणाट्यांनी योगा करपाक जाय, शिक्षकांनी योगाचो प्रसार तांच्या विद्यार्थ्यां मदीं करचो अशें ह्या वेळार खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी सांगले.
3: 21 जून हो दीस बरोबर 11 वर्सां पयलें जागतीक योगा दीस मनोवपाचो प्रारंभ जालो. आनी आज म्हाका दिसता जगभरांतले देश, पूर्ण भारतवर्षांतले जनता जी आसा हो दीस अशा मोठ्या सामुहीक पद्दतीन योगा दीस आमी मनयता. आनी म्हणूनच आज की आमी

0: विकसित भारताच्या स्वप्नामध्ये पळत असतानाच आज आमच्या देशाच्या 15 अंक सांगले की फिट इंडिया जी मुवमेंट जी असते पुढे वेली की भारतात समजा भारत देश जर पुढे वतलो जाय जर भारत देशातलो प्रत्येक मनीस जो असा फिट असपाक जाय.
1: फोंड्या दोन मुखेल सुवातांनी योग सत्राचे आयोजन केले. रवी नायक खेळा संकुलात आयोजित केलेल्या योग सत्रात विद्यार्थी शिक्षक आणि थळावे नागरिक तर पीएसएच्या एसआरएसएन उच्च माध्यमिक विद्यालय फार्मागुडी हांगा योग दीस विद्यार्थी शिक्षक आणि हेर कर्मचाऱ्यांनी उमेदीन मनयलो. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ शिरशिरे बोरी हांगाचे विद्यार्थी शिक्षक बिगर शिक्षक कर्मचारी आणि मल्टीटास्किंग कर्मचाऱ्यां खातीर योग सत्र घडवून हाडले. दिवचल म्हालात विंगड कार्यावळी जाल्यो. पतंजली योग समिती दिवचल सनातन धर्म समिती दिवचल हांच्या वतीन सकाळी सवरांचेर योग शिबीर जाले. तागांव जाल्यार योग दिसाच्या कार्यावळीत भलायकी मंत्री विश्वजीत राणे आणि योगाचे म्हत्व अधोरेखित करताना म्हळे की योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान असा. ही परंपरा देश संस्कृती आणि पिळग्यान पिळग्या प्रेरणा दीत रावतली. योग फक्त एक व्यायामच न्ही तर आयुष्यभराची भलायकी मानसिक संतुलन आणि आंतरिक शक्ती मिळवपाचो मार्ग असा. पद्मिनी फाउंडेशन साखळी हांच्या वतीन साखळी मतदारसंघातल्या 10वी आणि 12वी परिक्षेत चड गुण मिळिल्ल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो हालीच झालो. या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आशिले तर पद्मिनी फाउंडेशनाचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत आणि रवींद्र भवन साखळीचे उपाध्यक्ष दत्ताराम चिंबुलकर कार्यावळीक हजर आशिले. विद्यार्थ्यांच्या जिणेंत 10वी आणि 12वीची परिक्षा महत्वाची असता. कठोर मेहनत आणि जबर इच्छाशक्त हाच्या आधाराचे किती काम सहज शक्य करू येतात असे दरेका विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणान मेहनत करण्याची गरज असा असे मत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत यांनी यावेळी उक्तायले. मध्य प्रदेशात शिक्षण शेती सैमाचे संरक्षण आणि उदकाचा प्रश्न सुटावो करण्यासाठी मोलादिक वावर करपी सामाजिक कार्यकर्ते मोहन नागर हे 2026 वर्षाचे पद्मश्री जैतिवंत ठरल्यात.
2: So it was quite challenging to us to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Zorikpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
1: बायलांच्या क्रिकेटात काल राती मँचेस्टरात जायला आयसीसी T20 विश्वचषकातल्या अ गटातल्या मॅचीत दक्षिण आफ्रिकेन भारताक 6 विकेटींनी हारयलो. मान्सूनाचे आगमन जावन 15 दीस जाले असले तरी अजून पावस नाशिल्ल्यान हुस्क्याची स्थिती असा. आयतारा दिसभर हवामान दमट आशिले. हवामान खात्यान सोमारा आणि मंगळारा पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

0: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगो, गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी, अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा, करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 MHz म्हणजे 1287 KHz. बरोबर 7:34 आणि 44 सेकंद झाले असतात आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात.

0: आणि ते असतो ऐकाले प्रमोद प्रियळकर यांच्या आवाजातून चंद्रिमो उद्याला मळबात हे गीत. आणि आता बरोबर 7:40 झाले असतात. आणि आता वेळ झाला शुभप्रभात याच कार्यावळीचा फुडलो भाग ऐकोपाची. तर आता आम्ही तुमच्या खातीर घेऊन येता कलात्मक ही कार्यावळ. तर आज या कार्यावळीत तुम्ही ऐकतली फुगडेची वळख या विषयाचे डॉक्टर साईश देशपांडे यांचे कथन, या माहितीची संकलन तसेच कथन आणि वळख डॉक्टर साईश देशपांडे यांच्याने केला. चला तर आस्वाद घेऊया गोयच्या या आगळ्या वेगळ्या लोकपरंपरेचो.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 12 फुगडेची वळख.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां येवकार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्म गोंय. कलात्म गोंय
4: आयकून गोंयांत बायलां खातीर व्यक्त जावपाची निजाची म्हणून जी माध्यमां आसात तातूंत गीत आनी नृत्याचो आस्पाव आसपी मुखेल असो प्रयोगजिवी प्रकार म्हळ्यार फुगडी. ह्या फुगडेची वळख आज आमी करून घेतात आमच्या कलात्मक गोंय हे वळेरेंत.

0: आयकवेनो कलात्मक गोय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वाटो
1: फुगडेची वळख
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलांविशी म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
2: नितेश, तुम्ही ऐकले कलात्मक गोंय ही कार्यावळ. तर आज या कार्यावळीत तुम्ही ऐकले फुगडी या पारंपारिक लोककलेची ओळख, तसेच या कथेचे संकलन केले डॉक्टर साईश देशपांडे यांच्यानी. तर शुभप्रभात. ही कार्यावळ मुखार वळताना निमाणे सुवातेक तुमकां ऐकोवपाक दिता प्रताप आमोणकर हांचो हो स्वर, विजयाबाई सरमळकर हांची ही गीत रचना.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: कांय खेणा भितरच तुम्ही ऐकतली कोकणीतल्यान मुखेल खबरो आनी ताच्या उपरांत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान समाचार प्रभात आनी इंग्लिशीतल्यान मॉर्निंग न्यूज तशे मराठीतल्यान खबरो आनी ताच्या उपरांत बरोबर 8:40 आमच्या पणजे केंद्रावेल्यान तुमकां आयकुपाक मेळटल्यो कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. आमची आनी तुमची वेळ परतून एक फावट जातली बरोबर 8:50 तो मेरेन निरोपासचो आयकत्र आकाशवाणी पणजी.

0: Now, in men's hockey, India defeated Netherlands 3-2 in the last match of FIH Pro League Rotterdam leg yesterday. Jugraj Singh, Abhishek and Rajinder Singh scored the goals, helping India register their second win of the leg against the Dutch side. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Saira. Papers have widely noticed the observance of the International Day of Yoga, along with fresh developments in the US-Iran talks. The Statesman writes, PM leads International Yoga Day celebrations, says yoga has unique power to unite nations. The Hindu carries a beautiful picture of army personnel taking part in a yoga session in Ladakh with the picturesque Himalayas in the background. NEET re-exam, government passes litmus test, writes the Pioneer. India-US to hold trade talks this week to finalise interim pact, reports the Statesman. The Hindu in its editorial Just Shoots writes, DNA tests for paternity allowed as a last resort must not violate other rights. And finally, the Indian Express writes, IIT Bombay finds a new way to lower LDL cholesterol, adding researchers stop bad fat from reaching liver cells that release it into the blood. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi says strong maritime capability is deciding factor for a country's economic and strategic influence, and India is preparing for it. President Draupadi Murmu visits Kuno National Park in Madhya Pradesh, reviews progress of Project Cheetah. India to host two-day meeting of BRICS National Security Advisors in New Delhi today. National Testing Agency to commence UGC NET June 2026 examination from today. U.S. Vice President J.D. Vance says Iran talks making progress as delegations meet in Switzerland. And in men's hockey, India beat Netherlands 3-2 in the last match of FIH Pro League Rotterdam leg. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा। आदाब, खबरनामे के साथ मैं असलम बेग। पहले इस वक्त की खास खास खबरें। वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी ने कहा है कि
3: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा। या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त। अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात। मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता। पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख। आता सविस्तर बातम्या। आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे। कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं। या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या आयएनएस दुनागिरी, सर्वेक्षण जहाज आयएनएस संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील आयएनएस अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली। विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले। स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे। याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले। देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली। यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं। यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो। तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला। योग हा केवळ शारीरिक

एक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 1,000 नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं तर अबुधाबीमध्ये 1,000 योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्तामित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बससेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे.
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440

आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक आणि रणनितीक प्रभावाखातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाण स्वतःक तयार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर असात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतलो. भारतात आज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2026 परीक्षेक सुरवात केल्या. आणि भारतीय हवामान खात्यान आज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधुनिक जगात दर्या सामर्थ्याच्या महत्वाचेर भर दिला. देशाचो अर्थिक आणि सामरिक प्रभाव निश्चित करपाक दर्या क्षमतांची भूमिका निर्णायक आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केले. भारताक या वास्तवाची पुराय जाणीव असून देश त्याप्रमाण स्वतःक सज्ज करता असे ताणी सांगले. पश्चिम बंगालात कोलकाता हांगा श्यामप्रसाद मुखर्जी बंदरार 3 स्वदेशी बनावटीच्या नौदळ जहाजांचे प्रगत स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस नागरी आयएनएस संशोधक आणि पाणबुडी विरोधी युद्धक्षमता आशिल्ले उथळ उदकातले जहाज आयएनएस अग्रय हांचे लोकार्पण केल्या उपरांत प्रधानमंत्री उलयताले. विकास सुरक्षा आणि समृद्धी हांचो महासागराकडेन लागींचो संबंध असा. जगातले चडशे व्यापार दर्या मार्गांनी चलतात आणि महासागराच्या तळाकडेन प्रचंड जागतिक डेटा नेटवर्क्स कार्यरत असात असे प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या शेओपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाक भेट दितल्यो. ह्या भेटीवेळार पार्कात सफारी करून चिता पुनर्वसन प्रकल्पाचे

ह्या प्रगतीचो राष्ट्रपती नियाळ घेतल्यो. तशेंच त्यो चिता मित्र, चिता ट्रॅकर्स, थळावे राना कर्मचारी आनी पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करपी सहारिया जमातीचे वांगडी हांचे कडेन संवाद सादून तांचे अणभव आनी प्रकल्पातली तांची भूमिका जाणून घेतल्यो. भारतात आयज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. गटाच्या 11 वांगडी देशातल्या सुरक्षा मुखेल्यांक एकठांय हाडपी ह्या बसकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल अध्यक्षपद सांबाळटले. तातूंत भारत, ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सावदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आनी युएई हांचो आस्पाव जाता. संवसारीक तोंड दिवपी बिगर पारंपारीक सुरक्षा आव्हानां ह्या विशयाचेर बसकेंत भर दितले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यांचे नेटान विकसीत जावपी स्वरूप आनी सुरक्षा धोक्यांत नव्या तंत्रज्ञानाची भूमिका हाचेर केंद्रीत चर्चा जातली. तशेंच सायबर सुरक्षा, डिजिटल असुरक्षीताय आनी कृत्रीम बुद्धिमत्तेवरवी चलपी धोक्यांनी प्रतिनिधी ह्या बसकेंत चर्चा करतले. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन काल सावन युजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. ही राष्ट्रीय पावड्यावेली पात्रताय परिक्षा कम्प्युटर आधारित चाचणी सीबीटी मोडात ह्या महिन्याच्या 30 तारखेमेरेन दर दिसा 2 सत्रांनी जातली. ही युजीसी नेट परिक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशीप, जेआरएफ, सहाय्यक प्राध्यापक पदा आनी पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेश मेळोवपा खातीर पात्र थारपाक सोदपी उमेदवारा खातीर घेतात. निरोगी पिराये खातीर योग ह्या संकल्पनेचेर काल भारता वांगडाच संवसारभर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी योग दिसा निमतान सांगले की 21 जून हो दीस धर्तरेच्या कांय वाठारांनी सगळ्यांत लांब दीस. योगाक लागून आता तो सगळ्यांत व्हडलो सामाजीक उत्सवाचो दीस जाला. योग मनशाच्या आत्म्याची अभिव्यक्ती आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. 20 वर्सा पिरायेच्या तुळेन 40 शीत आमची कूड अधिक लवचीक असपाक जाय, आमी अधिक उत्साही असपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल राणी दुर्गावती विद्यापीठात 36व्या दिक्षांत सुवाळ्यात वाटेकार झाल्यो. तांणी ह्या वेळार गुणेस्त विद्यार्थ्यांक भांगरा पदकां भेटयली. राणी दुर्गावती ह्यो धैर्य आनी पराक्रमाचे प्रतीक आशिल्ली. फुडल्या पिळगेन तिची देख घेवपा खातीर सारखी आसा अशें ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगलें. आदिवासी समाज वंचीत वर्ग आनी चलयांक सशक्त करपा खातीर शिक्षणाच्या महत्वाचेर राष्ट्रपती मुर्मू हिणें भर दिलो.
1: राणी दुर्गावती भारत के नारी शक्ति के शौर्य के प्रतीक. वे सदैव नारी शक्ति के लिए प्रेरणा के स्रोत रहेंगे. इस विश्वविद्यालय के आसपास के क्षेत्र में जनजातीय वनवासी संस्कृति की प्रचुर उपस्थिति है. इस विश्वविद्यालय से जुड़े राणी दुर्गावती के नाम की सार्थकता सभी सिद्ध होगी जो सभी भागीदारी जनजातीय समाज और वंचित तथा पिछड़े वर्ग विशेषकर इन वर्गों की बेटियों की सशक्तिकरण के लिए प्रयास करें.
0: केंद्रीय अन्वेषण विभागान 62.42 कोटी रुपयांच्या कथीत बँक फटवणुकी प्रकरणात मुंबय स्थित एका कंपनीच्या भागीदारांकडेन संबंधित खुपशा सुवातांचेर आणि हेर काय कडेन छापे घाले. इंडियन बँकच्या मुंबईतल्या सॅम शाखेन केल्ल्या कागाळीवेल्यान ह्या महिन्याच्या 18 तारखेक गुन्यांव दाखल केल्लो आणि उपरांत ही कारवाय झाल्या अशें सीबीआयन एका निवेदनात म्हळा. तपासणी वेळार आक्षेपार्ह कागदपत्रां मेळ्ळा आणि ती जप्त केल्यात अशी माहिती विभागान दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. सीबीएसईन येत्ता 12वीच्या गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करपाक सुरुवात केल्या. टप्प्याटप्प्यान निकाल जाहीर करतात आणि मिळिल्ल्या वट्ट अर्जांपैकी 87% परस चढ अर्जांचे निकाल कालच जाहीर झाले असे मंडळान निवेदनात स्पष्ट

0: केला. विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांची सद्यस्थिती results.digilocker.gov.in या संकेतस्थळार तपासू येता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 हो जागतीक पावडावेलो उत्सव केल्ल्या बद्दल संवसारभरातल्या लोकांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर एका पोस्टात तांणी म्हळां की भलायकेच्या सामायिक ध्येयाखातीर वेगवेगळ्या क्षेत्रातले आनी वेगवेगळ्या देशातल्या लोकांक योगाक लागून एकठांय येतना पळोवन हे खोशी दिवपी आसा. फुडाराक अधिकाधिक लोकांक योगाचो दिसपट्ट्या जिणेचो भाग करपाक हो दीस प्रेरणा दितलो अशी आशा आसा, अशेंय तांणी म्हळें. भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत ह्या म्हयन्याच्या 25 आणि 26 तारखेक हरियाणातल्या गुरुग्राम हांगा 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे यजमानपदार आसतलो. ही बसका 3 मुखेल प्राधान्यक्रमांचेर आसा: उर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, उर्जेची उपलब्धता आणि समानता, तशेंच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णता. उर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि नाविन्यपूर्णताय ह्या क्षेत्रातले सहकार्य अधिक घटमूट करपाक ब्रिक्सच्या सगळ्या 11 सदस्य देशांचे उर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेत वाटेकार जातले. मध्य प्रदेशात शिक्षण, शेती, सैमाचे रक्षण आणि उदकाचो प्रश्न सुटावो करपा खातीर मोलादीक वावर करपी समाजीक कार्यकर्ते श्री मोहन नागर हे 2026 वर्षाचे पद्मश्री जैतिवंत थारल्यात. आता ऐकूया त्यांच्या उत्तरांनी त्यांच्या कार्याविषयी ही माहिती.
1: वी फिल्ड सँड इन एम्प्टी सिमेंट बॅग्स अँड क्रिएटेड अ बॅग डॅम इन रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. दिस वॉटर स्टोरेज ॲड्रेस्ड द क्रायसिस अँड स्टॉप्ड द मायग्रेशन. Under the Ganga Descent campaign, the villagers got together and we built 8,000 contour trenches and created a forest along the Tapti River by planting 32,000 plants in the Sonaghati Hills. This helped improve the groundwater level.
0: बायलांच्या क्रिकेटात काल रात्री मॅंचेस्टरात झाल्या आयसीसी T20 विश्वचषकातल्या अ गटातल्या मॅचीत दक्षिण आफ्रिकेन भारताक 6 विकेटींनी हारयलो. 159 धावड्यांच्या आव्हानाक प्रतिसाद दितना दक्षिण आफ्रिकेन 5 बॉल बाकी असताना 4 गडे वगडावन 161 धावड्यो केल्यो. ताजमीन ब्रिट्सान 40 धावड्यो केल्यो जाल्यार श्रीचरणीन भारता खातीर 3 विकेटी घेतल्यो. मारिझान कॅप हिका सामनावीर म्हणून घोषित केले. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण अरुणाचल प्रदेश, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. फाल्या मेरेन बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, कोकण, गोय आणि लक्षद्वीपार लेगीत पाऊस लागतलो. मजगती फुडले 3 दीस विदर्भात खर उष्णताय ल्हार पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक रणनितीक प्रभावाखातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाण स्वतःक तयार करता, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर असात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतलो. भारतात आयज सावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. आणि भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
2: अरे अरे अरे, गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
3: अगं, गुळयो सोपल्यो मगो त्यो.
2: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो 2 बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
3: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो 2 बालद्यो.
2: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
3: हा, करता.
2: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
3: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
2: स्वच्छता ही सेवा.
4: नमस्कार गोवा, तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच

0: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माद चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स. बरोबर 9 वरांचे तुमकां ऐकपाक मेळ दिता कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक आणि रणनितीक प्रभावा खातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाण स्वतःक तयार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर असात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतलो. भारतात आजसावन नवी दिल्लीत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत ह्या महिन्याच्या 25 आणि 26 तारखेक हरियाणातल्या गुरुग्राम हांगा 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे यजमानपदार असतलो. केंद्रीय अन्वेषण विभागान 62 कोटी 42 लाख रुपयांच्या कथित बँक फटवणुकी प्रकरणात मुंबई स्थित एका कंपनीच्या भागीदाराकडेन संबंधित खुपशा सुवातांचेर आणि हेर कायकडेन छापे घाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 हो जागतीक पावडावेलो उत्सव केल्ले बद्दल संवसारभरातल्या लोकांचे उपकार मानले. सीबीएसईन इयत्ता 12वीच्या गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करपाक सुरुवात केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांची सद्यस्थिती results.digilocker.gov.in ह्या संकेतथळार तपासू येता. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आणि बायलांच्या क्रिकेटात काल राती मँचेस्टरात झाल्या आयसीसी T20 विश्वचषकातल्या अ गटातल्या मॅचीत दक्षिण आफ्रिकेन भारताक 6 विकेटींनी हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल आणि ऐकतात कार्यावळ चित्र संगीत ही हिंदी सिने गीतांची कार्यावळ. तर कार्यावळ मुखार वरताना आम्ही दिल या विषयाचे गाणे ऐकताना ऐकूया विशाल ददलानी यांच्या आवाजातल्या हे गीत.

आवाज येतले ना, मी ऐकले तारा रमपम या पिक्चरातले हे गीत. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल.

0: बंधु नई कार जीतने का मौका, वाओ पापा को सरप्राइज दूंगी। बस थोड़ी सी तो उनकी डिटेल भरनी है।
1: रुक जा बुद्धू।
2: व्हाट? ऐसे पॉपअप से सावधान रहो, स्कैमर्स पर्सनल डिटेल्स का गलत यूज कर सकते हैं।
0: तो समझ गई ना, रिलैक्स। पर कार्ड जीत जाते तो पापा होमवर्क नहीं कराते।
2: RBI कहता है स्मार्ट बनो, कूल रहो।
3: चित्र संगीत या हिंदी सिनेगीतांच्या कार्यावळीत पोहोचून एक फाउट सगळ्या माय मगाचं योगा। तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पुणे केंद्राचं हो माझा चॅनल आणि ऐकतात कार्यावळ चित्र संगीत। तर आज आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयला या कार्यावळीत दिल या विषयाचेर अशी साबार हिंदी गीतां आणि ही हो जो सफर आसा आणि ही कार्यावळ जी आसा ती मुखार चालू दवरपा खातीर आतां तुमकां आयकुपाक दिता परतून एक फावट शान हांच्या आवाजान।

शान आणि श्रेया घोषालांचो हो जोर स्वर जाल्यार हे गीत जावन आसा वॉन्टेड या फिल्मातले. या गीताक संगीत दिला साजिद वाजी तांच्यानी.

233 अंश 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झ वरून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी. बरोबर 9:30 आणि 20 सेकंद होत आलेले आहेत आमच्या ह्या घड्याळामध्ये आणि आम्ही आमच्या रसिक तसेच श्रोतेवर्गासाठी घेऊन आलो आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम अर्थातच भावधारा. हा भावगीतांनी तसेच भाव असलेली भावयुक्त अशा गीतांचा नजराणा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या कार्यक्रमातून. तर या कार्यक्रमास सुरुवात करताना आपण ऐकूया अवधूत गुप्ते यांचा स्वर.

0: भावधारा या कार्यक्रमामधला जरा विराम देताना आता आपण घेऊया एक लहानशी विश्रांती. ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या मादई वाहिनीवरून.
2: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी.

0: ही विनंती।
1: भावधारा या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी आणि तुमच्यासाठी तुमचा आवडता कार्यक्रम अर्थातच भावधारा हा सध्या चालू आहे। तर या कार्यक्रमास पुढे नेताना आपण रवींद्र साठे यांच्या स्वरात ऐकूया आणखी एक भावगीत।

0: आनंद तारी यांच्या स्वरामध्ये होते भावधारा या कार्यक्रमातील शेवटचे गीत. आणि या गीतासोबत आजचा आपला भावधारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे.
1: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किड्या उडायली.
2: अगं गुळ्यो सोपल्यो बघ त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव. तुका खबर ना
2: किती
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशा दोन बालद्यो असतात. किती कळे सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशा दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडव ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
0: मग ऐकू पेनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स. बरोबर 9:59 जाल्ले आसात आणि काही खिणा भितरच म्हणल्या बरोबर 10 वरांचे तुमकां ऐकुपाक मेळटले दिल्ली केंद्रावेलें सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार ताचा आस्वाद घेयात.

बोले ना सोच दूडू सोगो चेड़वा ये ताती लागी ताणी सांडून वही तो पीछे जाऊं चे पोट।

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.
1: आणि हाव आयकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावां मदी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.

ऐकताय तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी निकताच तुम्ही ऐकलंय शिल्पा दुबळे यांच्या गायनात रागविभास. याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोपता. आता घेऊया एक लहानसो विसव.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

233 उशीक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा महादेव चॅनल. 11:05 जाल्ली असा आणि वेळ झालेला असा गाता रही मेरा दिल या कार्यावळीचं. तर या कार्यावळीनं आता सुरवेक ऐकूया राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजात हे गीत.

सिंग इज ब्लिंग या चित्रपटातले हे गीत आशिले. संगीतकार प्रीतम, राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल हांच्या जोडावाजन तुम्ही हे गीत ऐकले आणि मयूर पुरी हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया श्रेया घोषाल हांच्या आवाजात जब वी मेट या चित्रपटातलं हे गीत. संगीतकार असात प्रीतम आणि इर्शाद कामिल हांनी या गीताची रचना केलेली असा.

आता ऐकूया रईस या चित्रपटातले हे गीत सुखविंदर सिंग आणि भूमी त्रिवेद यांच्या जोड आवाजात. संगीतकार असत राम संपत आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा महादेव चॅनल. 11:20 झालेली असा आणि आम्ही ऐकतात गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. तर ही कार्यावळी ना आता ऐकूया न्यूयॉर्क या चित्रपटातलं हे गीत. मोहित चौहान यांच्या आवाजात आणि संगीतकार असतात प्रीतम, संदीप श्रीवास्तव यांनी या गीताची रचना केलेली असा.

गाता रहे मेरा दिल या कार्यावेळीचे आता फुडले गीत ऐकूया. सोहम चक्रवर्ती यांच्या आवाजात लाईफ पार्टनर या चित्रपटातले संगीतकार असतात प्रीतम आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा.

आता ऐकूया जय हो या चित्रपटातले गीत. संगीतकार असतात साजिद वाजिद, शान आणि श्रेया घोषाल यांच्या जोड वजन हे गीत ऐकूया. आणि समीर यांनी या गीताची रचना केलेली असावी.

जय हो या चित्रपटातले गीत आशिल्ले. आता ऐकूया जुबिन नौटियाल हांच्या आवाजान हे गीत. राधे श्याम या चित्रपटातले संगीतकार असात मिथुन आणि त्यांनीच

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं आता गीत ऐकूया. विशाल शेखर संगीतकार आणि अन्विता दत्त यांनी या गीताची रचना केलेली असा.

आशिकी टू या चित्रपटातले गीत आशिले श्रेया घोषाल हांच्या आवाजान तुम्ही हे सुंदरशे अशे गीत ऐकले. संगीतकार आशिले अंकित तिवारी. संदीप नाथ हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया ऐश किंग हांच्या आवाजान बॉडीगार्ड या चित्रपटातले हे गीत.

ऐकुवेनो, तुम्ही ऐकतात 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. गाता रे मेरा दिल ही कार्यावळ आम्ही ऐकत असात आणि 11:54:52 झालेली असा. आणि गाता रे मेरा दिल या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजात.

की जानू या चित्रपटातले हे सुंदरशे असे गीत ऐकले तुम्ही. आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ हांगा सोपता. आता घेऊया एक लहानसो विसर.

233 सोशिक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हमादय चॅनल. 12:10 झालेली असा आणि आता ऐकूया आईच्या कार्यावेळीची रूपरेषा.

कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमका घरकूल ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमका संत वाङ्मयातून होणारे समाज प्रबोधन या विषयाचेर आशा मंगुटकर हांचे उलोवप ऐकूपाक मेळटले. ताचे उपरांत कविता वाचन ऐकूपाक मेळटले. एक वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, एक वर पांच मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक रावात. ताचे उपरांत कांदळा ओळा ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. एक वर तीस मिनटांचेर मुंबय केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो, एक वर पंचेचाळीस मिनटांचेर सदा फुली ही कार्यावळ ऐकूपाक रावात. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, दोन वर पंधरा मिनटांचेर दोपहर समाचार, दोन वर तीस मिनटांचेर हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकूपाक रावात. तीन वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, तीन वर पांच मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आणि तीन वर दहा मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक रावात. पांच वर अठ्ठावीस मिनटांचेर आयची निमणी सभा सुरू जातली. पांच वर तीस मिनटांचेर युववाणी कोंकणी ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमकां भांगराचे गोय या चित्र या विशयाचेर समीक्षा हांचे उलोवप ऐकूपाक मेळटले. पांच वर अठ्ठावन मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो, स वराचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, स वर पंधरा मिनटांचेर शब्दोली ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. कोंकणीतल्यान खबरो स वर तीस मिनटांचेर, कांतारा स वर पस्तीस मिनटांचेर, सात वरांचेर तिन्ही सांजा. या कार्यावळीन आज तुमकां विद्या दळवी हांचे कविता वाचन सुद्धा ऐकूपाक मेळटले. सात वर वीस मिनटांचेर रिजनल न्यूज इन कोंकणी, सात वर तीस मिनटांचेर चावडेर, आठ वर पांच मिनटांचेर मुंबय केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो ऐकूपाक रावात. गीत गजल आठ वर पंधरा मिनटांचेर, आठ वर पंचेचाळीस मिनटांचेर समाचार संध्या, णव वरांचेर न्यूज एट नाईन, णव वर पंधरा मिनटांचेर स्पॉटलायट, पब्लिक स्पीक णव वर तीस मिनटांचेर, मनजोक्ती गीतम दहा वरांचेर, अकरा वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्या हिंदीतल्यान खबरो, तर अकरा वर पांच मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आणि अकरा वर बारा मिनटांचेर आयची ही निमणी सभा सोपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान मित्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकल्या आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

भगिनीनो, घरकुल या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात हे गीत.

0: ऐकतोय ना? आता ऐकूया संत वाङ्मयातून होणारे समाज प्रबोधन या विषयावरती आशा मंगुटकर यांचे विचार.
1: आषाढी एकादशीच्या वारीचा चाललेला प्रवास आपण विविध प्रसार माध्यमांवर याची डोळा याची देही पाहतो. आजच्या आधुनिक युगातही हा सोहळा अधिकाधिक जोमाने वाढतोच आहे. हेच संत साहित्याचे योगदान आहे. ढोबळ मानाने इ.स. 1200 ते 1600 या कालावधीत झालेल्या संतांच्या कार्याची ही पावतीच आहे. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांचा एक अभंग आहे, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम यांच्या कार्याचा आलेख मांडलेला आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला से कळस. नेमक्या आणि परिणामकारक शब्दातून बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या संत कार्याचा प्रवास रेखाटला आहे. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगगाथा आणि हरिपाठ या साऱ्या साहित्यातून परब्रह्माचे तत्व विशद केले. गृहस्थ धर्म न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, भक्तिमार्गातून ईश्वराला प्राप्त करून घेता येते अशा सगुण भक्तीच्या माध्यमातून धर्म आणि नीती संबंधित विचाराला बैठक दिली. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या,

असा साधा सोपा भक्तिमार्ग कथन केला. माणसाचे मोठेपण सामाजिक प्रतिष्ठेवर किंवा जातीवर अवलंबून नसते, तर ते त्याच्या व्यक्तिगत चारित्र्यावर आणि मनाच्या शुद्धतेवर उभे असते हा विचार या भक्तिमार्गातूनच मांडला. पुढे नामदेवांनी तो याच नामभक्तीच्या मार्गातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. शतकोटी तुझे करीन अभंग ही प्रतिज्ञा करून आणि त्यासाठी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे साधन वापरून आपला कर्मयज्ञही सांगितला. नामदेवांच्या साध्या सोप्या भावविभोर भाषेतील अभंगातून भाव तेथे देव हा विचार फक्त महाराष्ट्रातच नाही तर पंजाबपर्यंत नेण्याचे काम संत नामदेवांनी केले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे यासारख्या अभंगातून दिसणारी टोकाची समर्पणशीलता, शब्दातील व्याकुळ भाव आजही समाजाला प्रेरणा देतात. देव भावाचा भुकेला याती कळे नाही त्याला हा सामाजिक एकतेचा संदेश अत्यंत विनम्रतेने देताना ते म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती माथा. या शब्दांमुळे भावभक्ती आणि आत्मलोप या मूल्यांची श्रेष्ठता लोकमानसात कळत नकळत रुजवली जाते. ज्ञानेश्वर नामदेवांच्या प्रभावाने गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई आणि इतर बरेच संत प्रेरणा घेऊन आपल्या अभंग रचनेतून भक्तिमार्गाला प्रवाहित करू लागले. आपल्या कार्याने घराघरांमध्ये हा नामभक्तीचा महिमा पोचवताना सामाजिक सलोखा, एकता आणि समानतेचा भूतदयेचा संदेश देते झाले. संत नामदेवांनंतर 1500 कालखंडात संत एकनाथांचा जन्म झाला. तोपर्यंत या संत मेळ्याने भक्ती संप्रदायाची ही धारा जिवंत ठेवली होती. तरीही सर्वत्र स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश व स्वनिष्ठा ही मूल्ये समाजातून लोप पावत चालली होती. परकीय गुलामगिरीत परकीयांची चाकरी करता करता त्यांच्या जुलूम जबरदस्तीने सर्वसामान्य लोक त्यांच्यासारखे राहणे, त्यांच्यासारखे जगणे, त्यांच्यासारखा पेहराव करणे यामध्येच इती कर्तव्यता मानत होते. अशा वेळेला संत एकनाथांनी आपल्या कार्याने वारकरी संप्रदायाला पुनर्जीवन देऊन पुन्हा एकदा ज्ञानेश्वर नामदेवांच्या विचाराला समाजामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत शोधून काढून त्यातील फारसी उर्दू शब्दांचा वापर टाळून तिचे पुन्हा संपादन केले. सर्व समाजाला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच संत एकनाथांना समन्वयकारक एकनाथ असे म्हटले जाते. चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण अशा ग्रंथातून उच्चवर्णीय, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांना त्या काळातील परिस्थिती समजावून दिली तर बहुजनांना त्यांच्याच भाषेतून गायलेल्या गवळणी, भारूड, अर्जदास्त सारख्या रचनेतून गुलामगिरी समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना हे खरे महाराष्ट्राचे नाथ असे म्हटले आहे. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले अशा ठसकेदार गवळणी आजही लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भारूड आणि अर्जदास्त सारख्या द्विअर्थी रचनेतून समाजातील ढोंगीपणा, गुलामगिरी, लांगुलचालन करणाऱ्या माणसांची रूपके मांडली आहेत. लौकिकतेकडून अलौकिकतेकडे जाणारा प्रवास छोट्या छोट्या आपल्या स्फुट कवितातून व्यक्त केला आहे. विंचूचावर आहे त्यांचे भारूड आजही तेवढेच लोकप्रिय आहे. रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण सारख्या कथाकाव्यातून त्या काळची राजकीय परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रामभक्तीचे प्रतिपादन, रामराज्याची कल्पना मांडली. रामरावण युद्धाच्या वर्णनातून स्वातंत्र्याच्या लढ्याचे वर्णन करतानाच स्वधर्म, अभिमान आणि वीरतेचे श्रेष्ठत्व सांगितले. रामचरित्रातून त्याग, कर्तव्य, भक्ती, स्वधर्मनिष्ठा, मानवता या आदर्श जीवन मूल्यांची ओळख करून दिली. त्यामुळे समाज कर्तृत्वाला व राष्ट्र कर्तृत्वाला प्रेरणा मिळाली. त्यानंतर

0: आपल्या थोकडा तुका आकाशाएवढा असे स्वतःचे वर्णन करणारे संत तुकाराम चार चौघांसारखे आयुष्य जगून पुढे आपल्या साधनेने परतत्वाला स्पर्श करणारे असे संत ठरले. त्यामुळेच तुकोबांची अभंगवाणी आजही लोकांच्या अंतःकरणात तर आहेच, पण अनेक सुभाषितांच्या माध्यमातून लोकांच्या बोलीभाषेतही विराजमान झाली आहे. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असे त्यांनी आपल्या अभंग आविष्काराचे वर्णन केले आहे. त्यामुळेच त्यांचे अभंग, त्यातील खरेपणा, प्रामाणिकपणा यामुळे बहुजनांच्या जिव्हाळ्याचे झाले. अधिकार तैसा करू उपदेश या विचाराने प्रेरित होऊन स्त्री शूद्रांना भक्तिपंथात सामावून घेणारा हा संत होता. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे किंवा दयातीचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दाळण कंटकांचे या त्यांच्या शब्दातून प्रसंगी भूतदया दाखवणारा हा संत कितीही कठीण संघर्ष सत्यासाठी करू शकतो ही गोष्ट त्यांनी समाजावर बिंबवली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ही देवत्वाची खूण सांगणारा हा संत आहे. जवळजवळ 450 अभंगातून तुकारामांनी आपले हे विचार मांडताना आपले आत्मचरित्रही सांगितले आहे. ते स्वतःला नामदेवांचा शिष्य समजतात. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे अशी या गोष्टीची प्रचिती ते देतात. कर्मकांडांच्या ढोंगात अडकलेल्या प्रस्थापित वर्गाला ते समाज स्थितीची जाणीव करून देतात. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरा निवाहावा भार माथा अशी त्यांची खरी परिस्थिती स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडतात. आणि हे करण्याची ताकद आपल्यामध्ये कशी आली हे सांगताना ते म्हणतात, आम्हा हे कौतुक जगाद्याविनीत हे आपले कर्तव्य आहे असे स्पष्ट शब्दात आपल्या कर्माचे आपल्या कार्याचे स्वरूपही सांगून जातात. फक्त आपल्या वाङ्मयातूनच नव्हे तर आपल्या कृतीतूनही त्यांनी या गोष्टी सिद्ध केल्या. म्हणूनच ते म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे सारे समाज प्रबोधन त्यांनी ज्या शब्दातून केले त्या शब्दांना तर त्यांच्या लेखी फारच महत्व आहे. ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञे करू. आपण बोलत असलेल्या शब्दांच्या क्षमतेची पुरेपूर जाणीव तुकारामांना होती हे यावरून सिद्ध होते. साधी सडेतोड व्यावहारिक भाषा हे त्यांच्या अभंगाच्या भाषेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच तळागाळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत तुकारामांच्या अभंगातून समाजसुधारणेचा विचार पोहोचला. भक्तिमार्ग नम्रता अहिंसा हे गुण आत्मसात करतानाच विष्णुदासाने कठीण वज्राला भेदण्याची क्षमताही ठेवली पाहिजे हे त्यांनी समाजाला पटवून दिले. आणि हे सर्व मांडणारी त्यांची स्वतःची अवस्था सहज बोलणे हित उपदेश अशी आहे. कारण तो त्यांचा स्वतःचा सहज स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरितापरी आवरेना अशी आपली परिस्थिती त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे या भाषेमध्ये जिवंतपणा आहे. लॉर्ड एल्फिन्स्टन नावाचे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते. त्यांनी एके ठिकाणी म्हणून ठेवले आहे, महाराष्ट्राच्या लोकजीवनातून जोपर्यंत तुकारामांचे अभंग जात नाही तोपर्यंत त्या लोकांमध्ये सांस्कृतिक धार्मिक बदल करता येणार नाही. एवढे तुकारामांचे श्रेष्ठत्व आहे. त्यांच्या अभंगात कल्पनेपेक्षा वास्तव सत्य अनुभवांची ताकद आहे. त्याला विठ्ठल भक्तीचे कोंदण आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या विचारांच्या इमारतीवर तुकारामाने कळस चढवला असे म्हणावे लागते.
1: बहिणीनो, घरकुल या कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या आवाजात हे गीत.

किशोरी कुमार यांच्या आवाजात आम्ही हे गीत ऐकलं. संत जनाबाई यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत.

0: संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं आणि मैत्र जीवाचे या चित्रपटातलं हे गीत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा हा माधय चॅनल घरकुल. या कार्यक्रमात आता ऐकूया विद्या गैसास यांचं कविता वाचन.
1: माझी पहिली कविता आहे अव्यक्त मन. भीती वाटते आता व्यक्त व्हायला, भीती वाटते आता व्यक्त व्हायला, निळ्याशाईत पुन्हा बुडायला. समजा उतरलेच शब्द ओळीत, तर कोरा कागद पुन्हा भिजेल, ती प्रत्येक भावना पुन्हा सजेल. डोळे वाजतील, पिऊन टाकतील, वेदनेची चव पुन्हा घेतील, नंतर विसरूनही जातील कदाचित. पण कुठल्याही मापात न झुकता, आतील हाकेला न मुकता, तिला लिहायचंय, व्यक्त व्हायचंय, पुन्हा एकदा तिलाही नव्याने रुजायचंय. जखमेचा टाका उसवेल, आतलं रितेपण दिसेल, असह्य वेदनेचा दाह तेव्हा शब्दात बांधता येणार नाही, तिच्या त्या हरलेपणाला पुन्हा सांधता येणार नाही. तरीही अव्यक्त मनाची कूस उजवत, सगळी निळाई वेदनेत रिजवत, ती पुन्हा येईल, ती पुन्हा नेईल आसवांच्याही पलीकडे, जाणीवांच्या पहिल्या तटावर. दुसरी कविता आहे शारदेचा पुजारी. शारदे हा तुझा पुजारी, झरझरता शब्द तराणा, तव भक्तीचा भाव मानुनी प्रसाद देया प्राणा. आग उरीची अशी पेटता जागविले तुझ माते, वेचिता मग हीच आसवे जुळले अवघे नाते. शरण आलो तुला निजडला छंद असा आगळा, शरण आलो तुला निजडला छंद असा आगळा, शब्दांकुरहा फुलवित गेलो गंध तया वेगळा. तुझी आ सेवे स्फुरता ओळी तरला धुंद धुमारा, परी ठेविला उरातला मी जळजळता अंगारा.

भक्तरिताः असे आजरी, भक्तरिताः असे आजरी, पूजितौ तव देवहारा, विझू न जाता अंती परिहा, शब्दच एक निवारा, शब्दच एक निवारा। पुढची कविता आहे आयुष्य। आयुष्याचं तसं काही कळत नाही, आयुष्याचं तसं काही कळत नाही, कधी कधी चिताही शांतपणे जळत नाही। सावली देणाऱ्यांचाच उन्हाशी असतो करार, सावली देणाऱ्यांचाच उन्हाशी असतो करार, स्वप्नांचा गावही मग जीवावर होतो उदार। सोबत चालणाऱ्या आभाळाचाही नुसताच एक आभास असतो, सोबत चालणाऱ्या आभाळाचाही नुसताच एक आभास असतो, मातीची ओंजळ भरायला अरे त्याचा एक थेंबही पुरेसा असतो। वाऱ्याच्या तक्रारी पानांना करता येत नाहीत, वाऱ्याच्या तक्रारी पानांना करता येत नाहीत, कळ्यांचे निश्वास शब्दात टिपता येत नाहीत। आयुष्य असंच कधी त्रिवार फसलेलं, आयुष्य असंच कधी त्रिवार फसलेलं, कधी एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलं, कधी एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलं। पुढची कविता आहे अबोली। पाहून मोगऱ्याला का झुरते अशी अबोली, पाहून मोगऱ्याला का झुरते अशी अबोली, मिटते तशीच खुलते सांजावते अभोली। झुडुपात गुदमरेही तुटकी ललाट रेषा, झुडुपात गुदमरेही तुटकी ललाट रेषा, का अर्थ शोधयाचा घेते पिशी अबोली। गंधाळल्या फुलांवर हा जन्म भाळलेला, गंधाळल्या फुलांवर हा जन्म भाळलेला, का छेडते विराणी शापीतही अबोली। ऐटीत मिरविती ते रंगास भोवताली, ऐटीत मिरविती ते रंगास भोवताली, का गंध वेदनेने जळते मुकी अबोली, का गंध वेदनेने जळते मुकी अबोली। पुढची कविता आहे आयुष्याचं गणित। आयुष्याची गणितं मांडताना हाती काहीच लागलं नाही, आयुष्याची गणितं मांडताना हाती काहीच लागलं नाही, उत्तरं शोध शोधताना बाकी काहीच राहिलं नाही। जगण्याचे हे फॉर्म्युले कायमच कसे चुकत गेले, जगण्याचे हे फॉर्म्युले कायमच कसे चुकत गेले, वेळेअभावी प्रत्येक क्षण कणाकणाने हुकत गेले। दुःख हे नेहमी बेरजीतच वाहिलं, दुःख हे नेहमी बेरजीतच वाहिलं, सुख मात्र कायम मर्जीतच राहिलं। वेदनेला हातचं काहीच राखता आलं नाही, वेदनेला हातचं काहीच राखता आलं नाही, आणि सोसण्याला कशानेच भागता आलं नाही। आयुष्याचं हे गणित आकड्यात मांडता येत नाही, आयुष्याचं हे गणित आकड्यात मांडता येत नाही, नशिबाशी मात्र वाकड्यात चिरता येत नाही, आणि नशिबाशी मात्र वाकड्यात चिरता येत नाही। पुढची कविता स्वरांचा अनुवाद। याद येता सखे तुझी ग पावामंद वाजतो, याद येता सखे तुझी ग पावामंद वाजतो, कंठात स्वर भारावता भैरवी आलापितो। स्वैर एका की फिरे हा, स्वैर एका की फिरे हा आठवांचा काजवा, खिन्न हृदयी मागतो मी आसवांचा जोगवा। साचल्या पाण्यात इथल्या गोठले ते चांदणे, साचल्या पाण्यात इथल्या गोठले ते चांदणे, मौनात भिजल्या त्या क्षणांना सांधलेस शब्दाविणे। एका गवाक्षी मगरेखिला पौर्णिमेचा चंद्र तू, एका गवाक्षी मगरेखिला पौर्णिमेचा चंद्र तू, त्याहुनी स्वर साजिरा माळीता तो चांद तू। दूर गेली तू सखे ग, दूर गेली तू सखे ग, ठेवनी अनुराग हा, गीत झाले श्वास माझे अनस्वरांचा अनुवाद हा, गीत झाले श्वास माझे अनस्वरांचा अनुवाद हा। पुढची कविता आशा। जगायचे असेल तर मग गळ्यात गाणे हवे, जगायचे असेल तर मग गळ्यात गाणे हवे, पराभूत स्वप्नांनाही देता यावे रंग नवे।
थरथरत्या हात

0: हातांनाही वळता याव्यात मुठी. थरथरत्या हातांनाही वळता याव्या मुठी. अभेद्य अंधाराला तेव्हा दिसतील कुठे फटी. जगणे तितके खोल असावे दुःख जेवढे जुने. जगणे तितके खोल असावे दुःख जेवढे जुने. ग्रीष्म झाकुनी हसतील त्यांची फुलतील श्रावण उन्हे. आठवांना सुगंध येईल उरात जपता कळी. अनप्रेमाचे जडेल वैभव डोळ्यामधल्या जळी. जरी दुःखाचा गर्भ वारसा तरी जगावे असे. जरी दुःखाचा गर्भ वारसा तरी जगावे असे. आपल्या दुःखासोबत द्यावे इतरांचेही वसे. आपल्या दुःखासोबत द्यावे इतरांचेही वसे. पुढची कविता पुनर्जन्म. सजून जन्मा पुन्हा ये जरा. सजून जन्मा पुन्हा ये जरा जगायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. रिताचा आला तसाच गेला. रिताचा आला तसाच गेला. वसंत माझा अबोल झेला. बनून रे मोगरा बघ फुलायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. कधी न खुलल्या गळून पडल्या. कधी न खुलल्या गळून पडल्या. ऐन भरातील स्वप्न पाकळ्या. भरभरून पण मला एकदा रुजायचे आहे. भरभरून पण मला एकदा रुजायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. श्वासामधुनी शब्दामधुनी. श्वासामधुनी शब्दामधुनी. माझ्या गात्रांगात्रामधुनी. आपण दोघे शहारताना पहायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. माती लाया ओढ लागली. माती लाया ओढ लागली. निळ्या नभाची जोड आगळी. ध्यास घेऊनी मला वेगळे क्षितिज भायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. पुढची कविता आहे माझी आजी. कधी मला मन माझे बालपणात पाठवते. कधी मला मन माझे बालपणात पाठवते. कुशीत घेणारी माझी आजी आठवते. ज्या हातांनी पिढ्या घडविल्या. ज्या हातांनी पिढ्या घडविल्या. रुसव्या फुगव्यातून हसवल्या. निजताना त्या हातांची का उणीव जाणवते. कुशीत घेणारी माझी आजी आठवते. ते लुगडे गोधडी उभेची. ते लुगडे गोधडी उभेची. हक्काची सावली जीवाची. आजीला मुलगी करणारी भातुकली स्मरते. आजीला मुलगी करणारी भातुकली स्मरते. कुशीत घेणारी माझी आजी आठवते. बघते वाटा गाई बघते. माळ रान फिरते. बघते वाटा गाई बघते. माळ रान फिरते. सांजेला थकलेली आजी सामोरी दिसते. दोरीचा हिंदोळा हलतो अन काळीजही हलते. दोरीचा हिंदोळा हलतो अन काळीजही हलते. कुशीत घेणारी माझी आजी आठवते. आजी अंगण आजी रंजन. आजी अंगण आजी रंजन. डोळ्यातीलही अंजन. मायेच्या स्पर्शाचे उठले हृदयावर गोंदण. आजी असल्यावर बघ देवालयही स्वर्ग जणू होते. कुशीत घेणारी माझी आजी आठवते.
1: ऐकूया मधुरा बेले यांच्या आवाजात ही गीत.

पंढरपूरच्या वाटेवरी या चित्रपटाचं हे गीत होतं. मधुरा बेले यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं आणि मोहन यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया सुमन कल्याणपूरकर यांच्या आवाजात हे गीत.

सुमन कल्याणपूरकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. कवी सुधांशु यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गीत.

संगीतकार होते रवींद्र. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. संत ज्ञानेश्वर यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता

पद्मजा जोगळीकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. चंद्रशेखर यांनी या गीताची रचना केलेली आहे आणि या गीताबरोबरच घरकुल हा कार्यक्रम इथे संपत आहे.

233 मीटर म्हणजेच 1287 किलो शीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. 1:07 जाल्ली आसा आणि वेळ झालेला आसा कान्हा उळा या कार्यावळीचो. तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया फेल्सी हांच्या आवाजान हे कातार.

0: संगीतकार आशिले अग्नेलो डायस प्रिंस जेकॉब हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकलेणी. त्यांनीच या कातराची रचना केलेली असा. याचबरोबर कानळाओळा ही कार्यावळ इष्टानो हवा सोपता. 1:30 तुमका ऐकूंक मेळटले मुंबय केंद्रावेल्यान साक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील. राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स

संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे.
नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती।

0: मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे, तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. 1:40:22 झाली असा आणि आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा.

0: संक्षिप्त केले हिंदीतल्यान खबरो शब्दुली सवर 15 मिनटाचेर, कोकणीतल्यान खबरो सवर 30 मिनटाचेर, सवर 35 मिनटाचेर कातारा, 7 वरांचेर तिन्ही सांजा, तिन्ही सांजा या कार्यावळीन तुमका आयज विद्या दळवी हांचे कविता वाचन आयकुपाक मेळटले. 7:20 मिनटाचेर रिजनल न्यूज इन कोकणी, 7:30 मिनटाचेर चावडेर, 8:05 मिनटाचेर मुंबय केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो मराठीतल्यान खबरो आयकुपाक रावात. गीत गजल 8:15 मिनटाचेर, 8:45 मिनटाचेर समाचार संध्या, 9:00 न्यूज एट 9, 9:15 मिनटाचेर स्पॉटलाइट, 9:30 मिनटाचेर पब्लिक स्पीक, 10:00 मनजोक्ती गीतम, 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले हिंदीतल्यान खबरो, तर 11:05 मिनटाचेर इंग्लिशीतल्यान खबरो, आणि 11:12 मिनटाचेर आयची ही निमणी सभा सोपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा.
1: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलात.
3: गाव आणि हाव.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचा नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचा नंबर 2421285 आणिक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो गोयकारा.

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।
2: दोन 333.1 meters म्हणजेच 1287 kilo अशीर तुम्ही ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल। 1:45 जाल्ली असा आणि आता ऐकूया सदा फुली ही कार्यावळ। तर या कार्यावळीन आता ऐकूया शान हांच्या आवाजान हे गीत। संगीतकार असात अशोक पत्की आणि रजय पवार यांनी या गीताची रचना केलेली असा।

0: ऐकूपनो, स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की. साईश पनंडीकर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता घेऊया एक लहानसो विसव.
1: बंधू, नई कार जीतने का मौका. वाव, पापा को सरप्राइज दूंगी. बस थोड़ी सी तो उनकी डिटेल भरनी है.
2: रुक जा बुद्धू.
3: व्हाट? ऐसे पॉपअप से सावधान रहो. स्कैमर्स पर्सनल डिटेल्स का गलत यूज कर सकते हैं.
1: तो समझ गई ना.
2: रिलैक्स.
1: पर कार जीत जाते तो पापा होमवर्क नहीं कराते.
3: RBI कहता है स्मार्ट बनो,
4: कूल रहो.
0: सदाफुली या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात.

साधना सरगम हांचे आवाजान तुम्ही हे गीत ऐकलं या गीता बरोबर सदाफुली ही कार्यावळ हांगा सोपता. दोन वरांचेर तुमकां ऐकूंक मेळटले मिड डे न्यूज इन इंग्लीश आणि 2:15 दोपार समाचार.

हिरोपंती या चित्रपटातले हे खास गीत तुमच्या खातीर आशिल्ले मोहित चौहान हांच्या आवाजान. संगीतकार साजीत वाजीद, कौसर मुनीर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष बागची हांच्या जोड आवाजान सिम्बा या चित्रपटातले हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया दम मारो दम या चित्रपटातलं हे गीत ऐश किंग आणि सुनिधी चौहान यांच्या जोडावाजान. संगीतकार असात प्रीतम, जयदीप साहनी यांनी या गीताची रचना केलेली असा.

आय हेट लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही. संगीतकार आशिले विशाल शेखर आणि विशाल डांडलानी यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या आवाजात कबीर सिंग या चित्रपटातलं हे गीत. संगीतकार असात सचेत परंपरा आणि इर्शाद कामिल यांनी या गीताची रचना केलेली असा.

कबीर सिंग या चित्रपटातले हे सुंदरशे असे गीत ऐकले तुम्ही. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया. वेकअप सीट या चित्रपटातले शंकर महादेवन यांच्या आवाजात, संगीतकार असात शंकर एहसान लॉय आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. मणिपुरांत वावरत आशिल्लो आनी बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड वांगड्याक गोंय पुलिसांच्या गुन्यांव फाट्यान कळाशेन अटक केल्या. फाटले 20 वर्सा सावन तो फरार आशिल्लो. ईडी मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयान मनी लँडरिंग प्रतिबंधक कायदो 2002 खाला गोंयच्या उद्देग समुहाकडेन संबंधित गोंयच्या बेकायदेशीर लोह खनिज खण प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या. घटमूट समुद्री क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक आणि रणनितीक प्रभावाखातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाण स्वताक तयार करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्यप्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या भेटेर आसात. चिता पुनर्वसन प्रकल्पाच्या उदरगतीचो राष्ट्रपतींनी नियाळ घेतलो. भारतात आयज सावन नवी दिल्लींत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची 2 दिसांची बसका जातली. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2026 परिक्षेक सुरवात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 हो जागतिक पावण्यावयलो उत्सव केल्ल्याबद्दल संवसारभरातल्या लोकांचे उपकार मानल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तावन पावसाखातीरचो रेड अलर्ट जारी केला. आणि खेळांत बायलांच्या क्रिकेट खेळांत काल राती मँचेस्टरात जाल्ल्या आयसीसी T20 विश्वचषकातल्या अ गटातल्या खेळांत दक्षिण आफ्रिकेन भारताचेर 6 गडी राखून जैत जोडला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

2331 मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. दनपारची 3:12 जाल्ली असा आणि वेळ जाल्लो असा आमच्या या सभेतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. या वेळार तुमकां आयकूंक मेळटल्यो आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी 828 म्हळ्यार 101.1 मेगाहर्ट्झ म्हळ्यार विविध भारती चॅनलाचेर, तशेंच 105.4 मेगाहर्ट्झ म्हळ्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. परतून मेळूया म्हादय चॅनलाचेर सांजेच्या 5:30 आमच्या मुखावेल्या सभेन. तो मेरेन तुमच्या आरजी लक्ष्मीक

इश्टानो, आयच्या ह्या युववाणी कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा गोवा तू गोवा आमच्या ह्या गितान. सोनिया सिरसाट हांच्या आवाजातले हे गीत आमी आयकले. गोयची तुस्त तोखणाय गावपी हे गीत पूर्णानंद चारी हांणी रचला आणि ह्या गीता खातीर ER विनय हांचे संगीत आमी आयकले. चला तर आयचे ही युववाणी कार्यावळीन मुखार वचूया. समीक्षा वजे हांचे उलोप आयकुया भांगराचे गोंय.

फातोडेर जाग आयली ती चिव चिव करपी सवण्यांच्या गीतांनी. इतली तरेकवार सुकणी आशिल्ली ती पळयतकच धर्तरेर स्वर्गच उतरला अशें म्हाका दिसले. मागीर सगळ्यांनी च्या घेतली आणि आम्ही भोवडेक भायर सरली. चलता चलता कानार तरेकवार सुकण्यांचो आवाज, पाचवी चार सैम आणि सळसळ आवाज करपी उदक म्हज्या भोवतणी आपालिपा खेळटाले. इतलो सोबीत सैम म्हाका नवीन स्वप्नां दाखयतालो आणि बळगे दितालो. सैमाचो अनुभव घेत आम्ही दोंगराच्या माथ्यार पावली. सगळेच सोबीत आणि सुंदर अनुभव नव्या तरेन माझ्या मनांत नवो आत्मविश्वास घेऊन आयला असे दिसताले. पण तेन्नाच माझ्या डोळ्यांनी असे किती तरी पळयले, ते पळयतकच माझ्या पाया सकयली भूंयच सरकली. हय, ते दृश्य आशिल्ले खणींत नष्ट जाल्ल्या दोंगराचे. आधुनिक युगांत पाय दवडता दवडता सैमाची बळी वता असे म्हाका दिसता. हे सगळे असेच जायत वतले काय? ह्या प्रश्नाची जाप गोंयकारा कडेन आसा, पण तो प्रत्येकान वळखपाची गरज आसा. हांव असे म्हणना की डेव्हलपमेंट नाका, पण एक बरो असो बॅलन्स दवरपाची गरज आसा. सैम आमकां कितलेशेच काय दिता, मागीर आमकां ते जपून दवरपाक नाका.

पांचवो चार सैम तरेकवार सुकण्यांचो आवाज प्रत्येक मनसाक आधार देता। हे सगळे ना जाल्यार जीण कितली रिती जातली न्हय, तुम्हीच कल्पना करून पळयात। चला तर

मगिर गोयकारांना जय सैमाचो तुमका अभिमान असा ताका आम्ही नव्या तरेन फुलोवपाचो यत्न करूया. सोबीत आणि सुंदर गोय भांगराचे गोय करूया.

0: भांगराचें गोंय हें उलोवप निकतेंच आमी आयकल्या समिक्षा वजे हांणी सादर केल्लें. तुमी आयकता तरणाट्यां खातीर आशिल्ली ही कार्यावळ कोंकणी युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणांत हाडुया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणांत हाडुया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारुया.
0: आयची ही युववाणी कार्यावळीतल्यान तुमकां सगळ्यांक परतून एक फावट माये मोगाचो येवकार. इश्टानो, 21 जून 2024 म्हळ्यारूच काल भारतीय नौदळाच्या क्षमतेत व्हड भर पडली. 3 अत्याधुनीक झुजारी जहाजां दुनागिरी संशोधक आनी अग्रय जी देशी पद्दतीन विकसीत करून बांदल्यात. कालच्या दिसा ह्या जहाजांक औपचारीकपणान भारतीय नौदळान प्रवेश मेळ्ळो. भारतीय नौदळाच्या वॉरशीप डिझायन ब्युरोन ह्या 3 जहाजांची रचना केल्या आनी कोलकाता हांगाच्या गार्डन रिच शीप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ह्या शिपयार्डात ती बांदल्यात. नौदळ झूज, दर्यावेली पळोवणी आनी पाणबुडी विरोधी मोहिमांखातीर ही जहाजां भारतीय नौदळाची कुवत आनीकूय भक्कम करपाची तांक बाळगितात.

लंडन ड्रीम्स ह्या फिल्मातले गीत निकतेच आम्ही ऐकले. अभिजीत घोषाल आणि सांगतेंचो आवाज आशिल्लो. प्रसन्न जोशी हांच्या गीता खातीर शंकर एहसान लॉय हांचे संगीत. आणि इष्टानो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही युववाणी कार्यावळ हांगाच सोपता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हृदय चॅनल आता ऐकूया मुकेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात काय मुखेल खबरो. सुरक्षितताय आनी कार्यक्षमताय वाडोवपा खातीर भारतीय रेल्वेन उदेत दर्यादेग रेल्वे मार्गाचेर कवच ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आपणावपाक मान्यताय दिल्या. उदयाक येवपी सुरक्षा आव्हानाविशी चर्चा करपा खातीर आयज नवी दिल्लींत ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बसका सुरू जाल्यात. घटमूट सामुद्रीक क्षमता ही खंयच्याय देशाच्या अर्थिक आणि रणनीतीक प्रभावाखातीर निर्णायक असता आणि भारत देश त्याप्रमाणे स्वतःक तयार करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन यूजीसी नेट जून 2024 परिक्षेक सुरवात केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. मध्य प्रदेशात शिक्षण, शेती, सैमाचे रक्षण आणि उदकाचो प्रस्न सुटावो करपा खातीर मोलादीक वावर करपी समाज कार्यकर्ते मोहन नागर हे 2024 वर्षाचे पद्मश्री जैतिवंत थारल्यात. मणिपुरात कार्यरत आशिल्ल्या आणि बंदी घातिल्ल्यो आसात काय मुखेल खबरो. सुरक्षितताय आणि कार्यक्षमताय वाढोवपा खातीर भारतीय रेल्वेन

आता जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी रेनबो सांज. ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 आयकुपाक रावात बॉलिवूड संगीत सफर. रातच्या 8:00 कातारां, 8:30 सदाबहार, 9:15 यस्टडे वान्स मोर ही कार्यावळ, तर 10:05 आरजेस चॉईस आणि 11:10 जॅझ टाईम ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. तर ह्यो झाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही आयकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात. चला तर आता आयकूया कार्यावळ शब्दुली.

शब्दुली हे कार्यावळीतल्या निकतेच आम्ही ऐकले मनोहर राय सरदेसाय हांचे गीत एस जानकी आणि पी बी श्रीनिवास हांच्या आवाजातल्या. कार्यावळ मुखार वरतासतना ह्या उपरांतचे हे गीत जावन आसा युसूफ शेख हांचे आणि ह्या गीता खातीर रजनी ठाकूर मुक्ता नदगिरी आणि शकुंतला भरणे हांचा आवाज आसा.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही आयकतात 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपेनो आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 6:30 आयकुपाक रावात कोकणी खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बसका सध्या नवी दिल्लीत चालू आसा. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे या 2 दिसांचे बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले, जातूंत 11 वांगडी राष्ट्रांतले सुरक्षा मुखेली वांटो घेतले. हातूंत भारत, ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त

0: अरब अमिरात म्हळ्यार युएई ह्या देशाचो आसपाव जाता. आयज संवसारा मुखार आशिल्ली बिगर पारंपारीक सुरक्षा आव्हानां ह्या विशयाचेर ही बसका जातली. राष्ट्रीय सुरक्षा धोक्याचे नेटान विकसीत जावपी स्वरूप आनी उदेपी सुरक्षा धोक्यांत नव्या तंत्रगिन्याची भूमिका हाचेर चर्चा जातली. तशेंच सायबर सुरक्षा, डिजिटल डोमेनांतली असुरक्षितताय आनी एआय म्हळ्यार कृत्रीम बुद्धीमत्तेकडल्यान जावपी धोक्या संबंदीत प्रस्नाचोय नियाळ घेतलो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी आयज लुधियाना हांगा नामनेचे शेतकी शास्त्रज्ञ आनी पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्ले सरदार सिंग जोहल हांकां मेळून पंजाबातल्या शेतकी संकश्टाविशी चर्चा केली. शेतकी मळार उपाट योगदान दिवपी व्यक्तिमत्वाकडेन संवाद साधप हे एक सौभाग्य. सरदार सिंग जोहल हांचेकडेन संवाद साधताना शेतकी प्रस्नाचेर मोलादीक माहिती मेळ्ळी अशे हे बसके उपरांत नबीन हांणी सांगले.
1: मैं मानता हूं कि ऐसी शख्सियत जिसने किसानों की भावनाओं को समझा, कृषि को समझा और कृषि को कैसे एक सही रूप से आगे बढ़ाया जाए, इस चीज को उन्होंने एक रिसर्च के रूप में देखा है, तो निश्चित रूप से ऐसे शख्सियत से मिलना मेरे लिए भी सौभाग्य का विषय है.
0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नवी दिल्लींत इस्रायल संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक निवृत्त मेजर जनरल अमीर बरम हांची भेट घेतली. भारत इस्रायलाच्या खाशेल्या रणनीती भागीदारी खाला भारत इस्रायल संरक्षण मळावेल्या सहकार्याचो विस्तार करपा खातीर इस्रायलाच्या वचनबद्धतेविशी बरम हांणी राजनाथ सिंग हांचेकडेन उलप केल्ल्याचे सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान संरक्षण मंत्रालयान सांगला. सुरक्षितताय आनी कार्यक्षमताय वाडोवपा खातीर भारतीय रेल्वेन उदेत दर्यादेगेच्या रेल्वे मार्गाच्या 631 किलोमीटराच्या रेल्वे मार्ग वाठारात कवच ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली स्थापन करपाक मान्यताय दिल्या. या प्रकल्पात उदेत दर्यादेगेवेल्या रेल्वेच्या 6 मुखेल विभागाचो आसपाव जाता. या मार्गाचेर कवच पद्दत स्थापन केल्यार रेल्वे संरक्षण आनी अपघात टाळपाची क्षमताय मेळटली. या प्रकल्पाक लागून ओडिशा आनी इस्ट कोस्ट रेल्वेन सेवा दिवपी लागसरच्या वाठारांनी प्रवासी आनी मालवाहतूक या दोनूय गाडयांच्या संचालनाक फायदो जातलो अशे मंत्रालयान नदरेक हाडला. पोखिला लेखथेपी ही आसामी गायिका 4 दशकां परस चड काळा सावन कार्बी संगीत क्षेत्रांत कार्यरत आसा. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अंदू वर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
2: Local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs. She has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music, writing, mentoring, performing.
0: Khel, Bengaluru phala saun fudlya mahinyacha tisrya disa meren Vayusena Arjun Singh Memorial Hockey Sar 2024 chi 7vi avrutti Vayusena Station Jalahalli hangacha Air Marshal Amit Singh Bakshi Hockey Stadium at jatli. भारताच्या क्रिकेट नियामक मंडळान 14 जुलयाक सुरू जावपी इंग्लंड भोंवडेखातीर भारताचो 15 वांगड्यांचो पंगड जाहीर केला. शुभमन गिलाच्या फुडारपणाखाला विराट कोहली आनी जसप्रीत बुमरा सारखिल्ल्या वरिष्ठ खेळगड्यांचो हातून आसपाव आसा. फिफा 2026 विश्वचषकांत इजिप्तान आयज न्यूझीलंडाचेर जैत मेळयले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयात व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय उक्तावन रेड अलर्ट जारी केला. भारतीय हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण फाल्यां मेरेन बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण, गोंय आनी लक्षद्वीपाचेर व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती फुडले 3 दीस विदर्भात खर उष्णताय पातळपाची शक्यताय आसा. फुडें छत्तीसगड, उदेंत मध्यप्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आनी तेलंगणा हांगा फाल्यां मेरेन उष्णतायेची ल्हार येवपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
3: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादेर चॅनला वेल्यान 233

ब्लांच डिकुन्ना आणि गोविंदराज ह्यांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले हालन थलन हे कातार. हिलेरी पिंटो ह्यांच्या ह्या कातारा खातीर एमिलिनो डिक्रूज हांचे संगीत असले. आयच्या ह्या कातारांनी ह्या उपरांत लिलॉन हे कातार घेवन येता सिल्वेस्टर हांचो आवाज.

0: पॅशन हे गीत निकतेच आम्ही ऐकले आणि ऐकू पेनो ह्या गीताचा नाताक इथल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे भादय चॅनल. श्रोते हो, सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा.

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत विद्या दळवी यांचं कविता वाचन.

कविता सुचली जेव्हा मी आई झाले. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे जाणीव. जाणीव, मातृत्व काय ते जाणिले, मातृत्व काय ते जाणिले, तुझे बोल आठविले, तुझे बोल आठविले, त्यांचे मोल आज कळले, त्यांचे मोल आज कळले, मी मला तुझ्यात पाहिले, मी मला तुझ्यात पाहिले, गतस्मृतींचे चित्र तरळले, गतस्मृतींचे चित्र तरळले, निरागस निस्वार्थी प्रेम उमगले, निरागस निस्वार्थी प्रेम उमगले, मळब जणू उरी दाटले, मळब जणू उरी दाटले, डोळे अश्रूंनी डबडबले, डोळे अश्रूंनी डबडबले. लग्नापूर्वीचे जीवन खेळकर असते, लग्न झाल्यावर लगेच संसाराची वाटचाल सुरू होते. जीवनात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. खडतर प्रवासात नवरा बायकोला एकमेकाची साथ लागते. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे परवा नाही. परवा नाही, इवल्याशा झोपडीत तुझ्या गोड संगतीत, इवल्याशा झोपडीत तुझ्या गोड संगतीत, वाऱ्या पावसाची रे मला परवा नाही, वाऱ्या पावसाची रे मला परवा नाही, सुख देण्या ढगा एवढे, सुख देण्या ढगा एवढे, तुझी होते रे धडपड, तुझी होते रे धडपड, ह्या साऱ्या अपुलकीत, ह्या साऱ्या अपुलकीत, दुःखाची रे मला परवा नाही, दुःखाची रे मला परवा नाही, माझी आवड निवड सांभाळीत, माझी आवड निवड सांभाळीत, तुटपुंजा पगारात, तुटपुंजा पगारात, दाणा गोटा आणून देत, दाणा गोटा आणून देत, रांधून वाढताना, रांधून वाढताना, चुलीच्या धगीची रे मला परवा नाही, चुलीच्या धगीची रे मला परवा नाही, राग रुसवा विसरून मला हसवाया, राग रुसवा विसरून मला हसवाया, लाग शिरे नाचाया, लाग शिरे नाचाया, तुझ संगे नाचताना, तुझ संगे नाचताना, जमीन दुभंगण्याची रे मला परवा नाही, जमीन दुभंगण्याची रे मला परवा नाही, प्रसंगी माझ्या अशांत, प्रसंगी माझ्या अशांत, डोक्यावरून फिरविशी हात, डोक्यावरून फिरविशी हात, हळूहळू करिशी शांत, हळूहळू करिशी शांत, तुझ्या कुशीत शिरताना, तुझ्या कुशीत शिरताना, जगाची रे मला परवा नाही, जगाची रे मला परवा नाही. असे सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. धक्काबुक्कीच्या आणि तडजोडीच्या जगात आपल्याकडे अनेकदा अनेक प्रकारचे पाहुणे येतात. नेहमीचे पाहुणे एखादा क्लेश देऊन जातीलही, पण हे माझे पाहुणे विलक्षण व विलोभनीय आहेत. माझ्या तिसऱ्या कवितेचे नाव आहे माझे पाहुणे. माझे पाहुणे, रंगी बेरंगी मखमली प्रभात काळी येतात, रंगी बेरंगी मखमली प्रभात काळी येतात, लाडीक मान हलवून किलबिलाट करतात, लाडीक मान हलवून किलबिलाट करतात, चोच साफ करून टुबक टुबक उड्या मारतात, चोच साफ करून टुबक टुबक उड्या मारतात, लाल काळे डोळे मिचकून, लाल काळे डोळे मिचकून, एक एक दाना टिपतात, एक एक दाना टिपतात, ट्यू ट्यू च्यू च्यू करून गगनात झेपावतात, ट्यू ट्यू च्यू च्यू करून गगनात झेपावतात, डोळ्यांचे पारणे फेडून, डोळ्यांचे पारणे फेडून, क्षण एक सुखावून जातात, क्षण एक सुखावून जातात. अशी ही आनंदाची शिदोरी दिवसभराच्या कामाला पुरेशी ठरते, आणि मग रात्री बिछानावर अंग टाकताच सुखद स्वप्ने पडाविषयी वाटतात. कारण स्वप्नांची दुनिया एक वेगळीच असते. स्वप्नांच्या दुनियेत काहीही होतं, कुठेही जायला मिळतं, कशाचेही बंधन नसते. माझ्या पुढच्या कवितेचे नाव आहे स्वप्न. स्वप्न, रोज एक स्वप्न पडावे वास्तवापासून दूर जावे, रोज एक स्वप्न पडावे वास्तवापासून दूर जावे, पंख लावणी पक्षी व्हावे, पंख लावणी पक्षी व्हावे,
मनसोक्त

0: आभाळी उडावे, मनसोक्त आभाळी उडावे, सरोवरात यथेच्छ न्हावे, सरोवरात यथेच्छ न्हावे, रोज एक स्वप्न पडावे, कुबेराचे वरदान मिळावे, रोज एक स्वप्न पडावे, कुबेराचे वरदान मिळावे, गरिबांघरी धनधान्य भरावे, गरिबांघरी धनधान्य भरावे, रोज एक स्वप्न पडावे, परी होऊनी स्वर्गात जावे, रोज एक स्वप्न पडावे, परी होऊनी स्वर्गात जावे, पापी भ्रष्टाचारी अन्यायाच्या या कलियुगाला नष्ट करावे, पापी भ्रष्टाचारी अन्यायाच्या या कलियुगाला नष्ट करावे। सुंदर स्वप्नातून जागे होऊन परत सत्यात यायलाच लागते। मनाचे समाधान करावे तेवढे थोडेच, त्यावर आवर घालावा लागतो। तर माझ्या पुढच्या कवितेचे नाव आहे मन। मन मन हे माझे असे विचार येतात कसे, मन हे माझे असे विचार येतात कसे, झाले होते खिन्न ठरवीत होते विभिन्न, झाले होते खिन्न ठरवीत होते विभिन्न, चक्रीवादळ होती सुरू, चक्रीवादळ होती सुरू, त्याला मी कशी आवरू, त्याला मी कशी आवरू, जरी मन होते साफ, जरी मन होते साफ, बोलण्याने डसला कोणा साप, बोलण्याने डसला कोणा साप, समाधान त्याचे कसे करू, समाधान त्याचे कसे करू, त्याला मी कशी आवरू, त्याला मी कशी आवरू, बोल होते ते कडवे, बोल होते ते कडवे, संसारात येतात अडवे, संसारात येतात अडवे, काहीच शकले नाही करू, काहीच शकले नाही करू, त्याला मी कशी आवरू। मनाला आवरता आवरता काहीतरी कोठेतरी चुकले याचा शोध घ्यावा असा वाटतो, आणि शोध घेता घेता असेही कळते। तर माझ्या पुढल्या कवितेचे नाव आहे शोध। मोठ्या एका पानाखाली दडलं एक सुंदर फूल, मोठ्या एका पानाखाली दडलं एक सुंदर फूल, देणं त्याला देवाचं रूप सुगंध आणि मकरंदाचं, देणं त्याला देवाचं रूप सुगंध आणि मकरंदाचं, दुसऱ्यांचं जीवन फुलवायचं, दुसऱ्यांचं जीवन फुलवायचं, निसर्गाची ओढती फुलपाखरे भिरभिरती, निसर्गाची ओढती फुलपाखरे भिरभिरती, पान डोलू लागती, पान डोलू लागती, पण अनुभवी माळी तो, अनुभवी माळी तो, पान बाजूला सारी, पान बाजूला सारी, अलगद फुलाला गोंजारी, अलगद फुलाला गोंजारी।
1: विद्या दळवी यांच्या कवितांचा आस्वाद श्रोते हो नुकताच आपण घेतला। आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनेलवरून। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत भक्ती संगीतानं, ऐकवित आहोत अजित कडकडे यांच्या स्वरातील हे भक्तिगीत।

समिता म्हात्रे यांची गीतरचना श्रुती हो नुकतीच आपण ऐकली अजित कडकडे यांच्या स्वरात. तुझे नाम आले होटी ह्या गीत संगीत संग्रहातील हे गीत होतं. ह्या भक्तिगीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यांनो आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7 वरां जावन 20 मिनटांचेर आयकुपाक रावात प्रादेशीक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात का मुखेल खबरो. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आनी बंदी घाल्ल्या पीपल्स लिबरेशन आर्मी संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोंय पुलिसाच्या गुन्ह्या फाट्यान व्हडा हुशारीन अटक केल्या. अनुसूचित जाती आनी जमातीच्या विद्यार्थ्यां खातीरची गोंय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोंय शालांत मंडळान केलां. बायलां आनी भुरगीं उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकना वा अर्ज मागिल्यात. केंद्रीय सामाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालय 26 जूनाक आंतरराष्ट्रीय घुंवळी वखदां सेवन आनी बेकायदेशीर वेव्हार विरोधी दीस पाळटले. मणिपुरात कार्यरत आशिल्लो आनी बंदी घाल्ल्या पीपल्स लिबरेशन आर्मी म्हळ्यार पीएलए संघटनेच्या वॉन्टेड सदस्याक गोंय पुलिसेच्या गुन्ह्या फाट्यान व्हड्या हुशारीन अटक केल्या. फाटल्या 20 वर्सांसावन तो फरार आशिल्लो. पुलिसांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण नोंगथोंगमाम इंगो उर्फ कृष्णा उर्फ लाल हो पीएलएचो स्वयंघोशीत लेफ्टनंट कर्नल आशिल्लो. ताका फातोर्डा मडगांव वाठारांतल्यान शुक्रारा दीस ताब्यांत घेतलो. उपरांत ताका मणिपूर पुलिसाच्या सुवादीन केला. इंगो 16 जूनाक गोंयांत आशिल्लो. ताचेर बेकायदेशीर कारवाय प्रतिबंध कायदो म्हणजे युएपीए 1967 अंतर्गत मणिपुरात गुन्यांव नोंद आसा. हो गुन्यांव थौबल जिल्ह्यातल्या लिलाँग पुलीस स्थानकात नोंद आसा. पुलिसांच्या म्हणण्याप्रमाण 5 जूनाक

0: पूर पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केल्या दोन उग्रवादाकडच्यान इंगोची माहिती मिळी. त्या माहितीच्या आधारान गोय पोलिसांनी सापळो रचून ताका अटक केली. प्रकरणाची फुडली तपासणी सुरू आसा. अनुसूचित जाती आनी जमातीच्या विद्यार्थ्यांखातीरची गोय इन्फोटेक महामंडळाची लॅपटॉप येवजण जाहीर जातकच ताचो लाव 10वी पास जाल्ल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन गोय शालांत मंडळान केला. आनी कांय दिसां भितर ह्या लॅपटॉप येवजणे खातीर अर्ज करपाचें पोर्टल सुरू जातलें. ह्या येवजणेचो लाभ घेवपाक विद्यार्थ्याचो जल्म गोंयांत जाल्लो आसपाक जाय नाल्यार आवय बापूय मदल्या खंयच्या एकाचो जल्म गोंयांत जाल्लो आसप गरजेचें. अनुसूचित जाती आनी जमातींतलो विद्यार्थी ह्या येवजणे खातीर पात्र आसतलो. विद्यार्थ्यान गोवा बोर्डाची 10वीची परिक्षा पहिल्याच यत्नात पास केल्ली आसपाक जाय आनी ताका 10वेच्या परिक्षेत उण्यांत उणे 70% गूण मेळिल्ले आसपाक जाय. गुणांच्या अटींत चले आनी चलयो ह्या दोगांकूय आपल्या तालुक्यांतल्या पहिल्या 5 गुणवंत विद्यार्थ्याच्या वळेरेंत आसचें पडटलें. पात्रता आशिल्ले विद्यार्थी ऑनलायन फॉर्म भरून ह्या येवजणे खातीर अर्ज करपाक शकतात. ऑनलायन अर्जा वांगडा जल्माचो दाखलो, गोवा बोर्डान जारी केल्ली 10वेची गुणपत्रिका, थारावीक नमिनांतली पालकाची संमती, अर्जदाराचे फोटो आशिल्ले वळखपत्र, पालकाची सही आशिल्ले वळखपत्र आनी गोवा सरकाराच्या सक्षम अधिकाऱ्यान जारी केल्ल्या जातीच्या दाखल्याचे प्रत जोडप गरजेचे आसा. जांचे अर्ज पुराय तरेन भरिल्ले आसात त्याच अर्जाचो विचार जातलो. इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडाची समिती सगळ्या अर्जांची तपासणी करून दर तालुक्यातल्यान पहिल्या 5 चल्यांची आनी 5 चलयांची निवड करतली. अर्ज करपाची तारीख कांय दिसां भितर जाहीर जातली. पोखिला लेक थेपी ही आसामी गायिका 4 दशकां परस चड काळासावन कार्बी संगीत क्षेत्रांत कार्यरत आसात. 300 परस चड पदां गायिल्ल्या ह्या गायिकेक अनुवर्साचो देशाचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
1: From local AIR broadcasts to the defined production of her first cassette, Kanghon, she began to weave the Karbi soul back into the national fabric. The turning point came through a collaboration with Zubeen Garg, infusing ancient chants with modern energy to capture the hearts of a new generation. 50 years, 300 songs. She has brought Karbi music out of the hills into people's hearts. Today, Pokhila remains the matriarch of Karbi music, writing, mentoring, performing.
0: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी आज लुधियाना हांगा नामनेचे शेतकी शास्त्रज्ञ आनी पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्ले सरदार सिंग जोहल हांकां मेळून पंजाबातल्या शेतकी संकश्टाविशी चर्चा केली. शेतकी मळार उपाट योगदान दिवपी व्यक्तिमत्वाकडेन संवाद साधप हे एक सौभाग्य. जोहल हांचेकडेन संवाद साधताना शेतकी प्रस्नांचेर मोलादीक माहिती मिळी अशा बसके उपरांत नबीन हांणी सांगले.
2: मैं मानता हूं कि ऐसी शख्सियत जिसने किसानों की भावनाओं को समझा, कृषि को समझा और कृषि को कैसे एक सही रूप से आगे बढ़ाया जाए इस चीज को उन्होंने एक रिसर्च के रूप में देखा है, तो निश्चित रूप से ऐसे शख्सियत से मिलना मेरे लिए भी सौभाग्य का विषय है.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. बायलां आनी भुरगीं उदरगत संचालनालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकना वा अर्ज मागयल्यात. हो एक प्रतिश्ठीत राष्ट्रीय पुरस्कार जो भारत सरकारान भुरग्यांच्या वेगवेगळ्या मळार केल्ल्या असाधारण कामगिरीची वळख करून दिवपा खातीर दितात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, खेळ, कला आनी संस्कृताय आनी विज्ञान आनी तंत्रज्ञान अशा स श्रेणीत गुणवंत भुरग्यांचो भोवमान करपा खातीर हो पुरस्कार सुरू केला. नवी दिल्ली जावपी खासा कार्यावळीत भारताची राष्ट्रपती हो पुरस्कार दितली. ह्या खातीर अर्ज करपाक पात्रताय अशी आसा, अर्जदार भारतीय नागरीक आनी भारतात रावपी आसपाक जाय, पिराय 5 वर्सां परस चड आनी 18 वर्सां सकयल आसपाक जाय, संबंधित कृती, घटना वा कामगिरी awards.gov.in ह्या संकेतथळार धाडची, तशेंच अर्जदाराक हो पुरस्कार खंयच्याय श्रेणीत पयली मेळूंक फावना. त्याचप्रमाण नामांकना संबंधी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर खंयची व्यक्ती वा संघटना हे नामांकन करूंक शकतात. भुरगीं स्वतः नामांकन करूनय अर्ज करपाक शकतात. तशेंच केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराज्यपाल, प्रशासक, संसद सदस्य, केंद्र सरकारची मंत्रालयां, विभाग, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन, ह्या प्रदेशाची बायलां आनी बाल विकास समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हो दंडाधिकारी, तशेंच नवोदय विद्यालय समिती अंतर्गत येवपी शैक्षणिक संस्था आनी शाळांकडच्यानूय शिफारसी मागयतले. तशे चली

तशेंच गिमाच्या तेंपार कांडा, चुन्नां, चारां विकून लोक धंदो करतात. तेच भशेन मसाल्याच्यो पिको, मिरयां, जायफळ, ऑल स्पायसीस, हळद, आलें आदी रोवून आनी विकून वेवसाय करूंक येता. कडधान्यांची आनी ऑयल सीड्स हांची लागवड. ह्या ग्रुपांत अळसांडो, चवळी, मूंग, उडीद, बिकणां अशीं पिकां गोंयांत फायदेशीर आसात. कणगांची लागवड. कांटे कणगां, सुरण, चिरके, कारांदे, कणगां आदी अश्यो पिको वेवसाय करूंक उपकारतात. बरत धान्य लागवड मिलट्स. हालींच हे पिकेक सरकारान भरपूर पब्लिसिटी दिल्या. बरत धान्य म्हणजे मिलट्स आमच्या आरोग्याक खूब बरे. नाचणे, वरी, पाकड अश्यो पिको रोवन एक वेवसाय करूं येता. वेल्यू एडिशन. आतां सांगला त्या प्रमाणे सगळ्या पिकांच्यो कितलेशे पदार्थ वो प्रॉडक्ट्स करून विकूंक येतात. जशे परी खोबऱ्याचें तेल, विनाग्र, हळदी पिठो, भिंडा सोलां, आगळ, आंब्याची सोलां, ज्यूस, हलवो, आंब्याची साठां, लोणचें, पणसाची साठां, उशींचो रोस, गोड, उड्डांचे पापड, बिकणां लाडू, चिकी, फोव आदी करून विकूं येतात. आर्बोरिक्स म्हणजे लाकडी झाडांची वेगवेगळ्या आकारांची मुळां वो फांद्यांक पॉलिश आनी पेंट करून सोबेची आर्टिकल्स पेपर वेट, पेन स्टँड आदी करून विकूंक येतात. फूल वो फळ झाडांची कलमां करून बऱ्यापैकी नर्सरी वेवसाय म्हूण चलोवं येता. तशेंच फुलांची आनी भाजयेची बींग वो रोंपे करून एक बिजनस चलोवं येता. कंपोस्ट जिवामृत, बिजामृत, पंचगाव्या असल्या बायोफर्टिलायझरांक हालींच्या तेंपार खूब डिमांड वाडला आनीक हाची विक्री करून एक बरो धंदो करूंक येता. इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ इरिगेशन सिस्टम्स. हातूंत स्प्रिंकलर, ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन हांचो एक बरो वेवसाय म्हूण घेवं येता. तशेंच इन्स्टॉलेशन ऑफ फेन्सींग, रबल, फातर, सरी, जाळी वापरून वो सोलो फेन्स अशे तरेतरेचे आडे उबारून एक एग्री बिजनस म्हूण चलोवं येता. गोंयांत लेबर खुबूच कमी पूण म्हारगूय आसा. ही आडखळ निवारपाक वेगवेगळी फार्म मशिनरी वापरपाची गरज आसा. एग्जाम्पल तण मारपाचे मशीन, वीड कटर्स, स्प्रेयर्स, पावर टिलर्स, ट्रॅक्टर्स आदी. ही मशिनरी घेवंक सरकार सबसिडी दिता. खूब लोकान ही मशिनरी घेवन वरांच्या कोंतान शेतांचो आनी भाटांचो वावर करून एक वेवसाय स्थापला. एलायड सॅक्टर जोडधंदे. हातूंत नुस्त्याचो वेवसाय जावं तें जितें नुस्तें वो तांचे वेगवेगळे पदार्थ प्रॉडक्ट्स करून विकूंक येतात. दर्या वेळेर खूब शिपल्यो आसतात. तांचे पासून तरांतरांचे क्राफ्ट आयटम्स, तोरण, दिवल्यो, ट्रेज आदी करून एक वेवसाय आपणावंक येता. तशेंच ऑर्नमेंटल फिशरी, एक्वेरियम करून विकूंक जातात. पिगरी, पोल्ट्री, डेरींत देखून सरकाराच्यो स्किम्स घेवन एक बरो वेवसाय करूंक येता. बी किपींग, मोवा मूस पोसप आनीक मोव, मेण आनी तांचे वेगवेगळे आयटम्स जशे परी लिप बाम, फूट क्रीम आदी करून एक वेवसाय म्हूण घेवंक जाता. आनीक शेवटी एग्रो टुरिजम. एग्रो टुरिजम खास करून खेड्या गांवांनी करपाक व्हड वो ल्हान जागो चलता. एक वो दोन ल्हान कॉटेजीस घालून थंय गोंयचें दायज, सिनरी, जेवण, लोकनाच, शेती आदी टुरिस्टांक दाखोवन येता. आमची एग्रीकल्चर फार्म्स कुळागरां, पिकनीक स्पॉट्स

0: मज सवळ पणूरंग मज सवळ पणूरंग
1: मज सवळ पणूरंग मज सवळ पणूरंग
0: मज देहाचे आत्मलिंग मज देह

0: तुझे देऊ की तुझे निनी वांगडा मणी की तुझे निनी वांगडा मणी माझा सावळा पाणू रंग माझा सावळा पाणू रंग माझ्या देहाचे आत्मलिंग माझ्या देहाचे आत्मलिंग
1: माझ्या देहाचे आत्मलिंग माझ्या देहाचे आत्मलिंग
0: वि तुझे निच देऊळा कवि तुझे निच देऊळा.

0: मज सवळ पणू रंग मज सवळ पणू रंग
1: मज सवळ पणू रंग
0: मज देहाचे आत्मलिंग मज देहाचे आत्मलिंग
1: मज देहाचे आत्मलिंग मज देहाचे आत्मलिंग
0: तुझे निचे देऊळात तुझे निचे देऊळात
1: तुझे निचे देऊळात
2: विमल नायक आनी सांगात्यांनी सादर केल्ली फुगडी निकती जमे आयकली. कार्यावळा मुखार व्हरता आसतना ह्या उपरांत आयकुया सेबी आनी सांगात्यांच्या आवाजातले हे लोकगीत.

0: तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात.
1: हा
0: किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणावया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

यशस्विने कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
1: नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्सां पुराय करता ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावता ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागींचो

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे

0: निंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 चा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल.

0: भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी सीबीएसईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजीलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादय चॅनल 233° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. ऐकुपेनो आता ऐकूया खबरा विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादई चॅनल. खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान झाली मुखेल कार्यबळ आणि 10वी आणि 12वीच्या यशवंत भुरग्यांचं सन्मान. 21 जून दरवर्षा आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिस म्हणून मनयतात. 12 वर्ष झाली हो योग दिस आम्ही मनयतात. या दिवसाची राज्य पाहुण्यावरील मुखेल कार्यवळ पणजीत झाली. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या कार्यवळीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. हे असतात तांच्याच भाषणातले काही अंश.
3: सगळ्यात पहिल्यात पहिली तुमका सगळ्या जणांक खूप खूप शुभेच्छा. आयच्या 12व्या इंटरनॅशनल योगा डेक आम्ही सगळे जण हंगासर पार्टिसिपेट जाता. पुराय गोय आज योगा डे मनोवपा खातीर तालुका प्लेसीसचेर हायस्कुलांनी त्याच्या भायर पंचायतींनी वेरियस कम्युनिटी हॉल्स योगा डे मनोवपा खातीर सज्ज जाल्ले आसा. हांव सगळ्या जणांक व्हर्च्युअली हांगासल्यानूच खूप खूप शुभेच्छा दिता. या वेळेची थीम आसा योगा फॉर हेल्दी एजींग. ही थीम घेवन आमी हो योगा मनयता. योगा आज पुराय भारत देशनी तर 177 कंट्रीनी हो योगा

नेलो वयता. आमकां सांगपा खातीर खूब खूब बरें दिसता आनी सातत्यात पुराय जगभर मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी हे जगाक दिल्ले एक व्हडले गिफ्ट आसा अशें म्हणपाक कांय हरकत ना. आमी पळयता की तांच्याच प्रयत्नान 2014 योगा सुरू जालो आनी हे 12वें वर्स आसा तेका आमी म्हणटा की एक तप आमी कंप्लीट करपाक शकले. आनी ह्या निमित्तान योगा हो युवा शक्ती खातीर आसा, योगा हो नारी शक्ती खातीर आसा, योगा सगळ्यां खातीर आसा. आनी हो योगा आमी म्हणटा की योगा बिल्ड्स द डिसिप्लीन, फोकस, कॉन्फिडन्स आनी इमोशनल रेजिलन्स एमोंग द यूथ. हे करपाक सातत्यात योगा प्रॅक्टीस करप हे गरजेचे आसा. योगा एनहान्स द फिजिकल हेल्थ, इमोशनल वेलबींग आनी इंटरनल स्ट्रेंथ हे दिवपा खातीर आमकां योगा काम करता. आमी पळयता की मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी स्वच्छ भारत हे अभियान सुरवात केलें आनी थंयच्यान म्हणजे आमी म्हणटा तशें फीट इंडिया पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो कॅम्पेन तांच्यानी चालू केल्यो. स्कील इंडिया आसतलें, फीट इंडिया आसतलें, मेक इन इंडिया आसतलें अशे विविध कार्यक्रम तांच्यानी सातत्यात आपल्या ह्या 12 वर्सांच्या टॅन्युअरांत आमकां दिले. आमी हे सगळें सांगता आसतना आमचे स्वताचे हेल्थ हे फीट दवरपा खातीर कंटिन्युअसली योगा करप गरजेचे आसा. जेका आमी म्हणटा समदोशा समाग्निश्य समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनास्वस्थ इत्यादी दियेते. म्हणजे आमचे शरीर जर स्वास्थ उरले, आमकां भूक वेवस्थीत लागली, आमचे रुटीन सगळे प्रक्रिया जर ठीक जाले आसत जाल्यारूच आमी हेल्दी उरपाक शकता. आनी ते हेल्दी उरपाक आमी कंटिन्युअसली योगा प्रॅक्टीस करप हे गरजेचे आसता. आनी ताकाच लागून म्हणजे ह्या फावटी जे म्हटला की योगा फॉर द हेल्दी लिवींग हे म्हणटा आसतना आमी रेगुलर जर योगा केलो वीच स्ट्रेंथन द मसल्स एन्ड जॉयंट्स, इम्प्रूव्ज द फ्लेक्सिबिलिटी एन्ड पोश्चर्स, एनहान्स द लंग्स कॅपेसिटी, इम्प्रूव्ज द स्लीप क्वालिटी, रिड्यूस द स्ट्रेस हार्मोन्स वीच इज शार्पन्स द कॉन्सन्ट्रेशन्स एन्ड इम्प्रूव्ज द इमोशनल रेजिलन्स. ह्यो सगळ्यो गजाली ह्यो आमकां डे टू डे ह्यो आमकां प्रॅक्टीसींत मेळपाक शकता. हांव ताकाच लागून आमच्या मिनिस्ट्री ऑफ आयुश आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हांच्यानी हो पुराय कार्यक्रम हो गोंयभर सेलेब्रेट करपाचो घेतलो. आपली सेल्फी काडून अपलोड करप आनी ताज्या उपरांत आपल्याक योगात पार्टिसिपेट जाल्ल्याची सर्टिफिकेट्स ही सगळ्या भुरग्यांनी आनी सगळ्या लोकांनी मेळप, जेणे करून ही सर्टिफिकेट ही आपल्याय कडेन उरतली आनी आपूण पार्टिसिपेट जाल्ल्याचे आमी मॅसेज सगळ्यांच्या बरोबर दितले. आमी पळयता की आमी सातत्यात म्हणजे चॅक बाय दोतोर 1.0 द प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर हो प्रोग्राम्स घेतलो. बट त्याच बरोबर ह्या फावटी आमी हेल्थ वीथ आयुर्वेदा चॅक बाय दोतोर 2.0 हो कार्यक्रम आमी सुरवात केला. हातूंतल्यान आयुर्वेदा, योगा, मॉडर्न डायग्नोसीस, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, न्युट्रिशन आनी एविडन्स बेस्ड ट्रिटमेंट ही दिवपा खातीर आमी सगळ्या जाणांनी सुरवात केल्या. म्हाका खबर आसा की ह्या निमित्तात आमी खूब मोठ्या प्रमाणात आयुर्वेद आनी योग हे प्रमोट करपाक शकतले, हेल्दी लायफस्टायल आमी फुडें व्हरपाक शकतले. आमी हे जर रुटीनली प्रॅक्टीस केले, आमी योगाचेर जर सातत्यात प्रॅक्टीस करपाक शकले जाल्यार आमच्या मदीं म्हणजे फरक जो पडटलो वीच इज इन कॉन्सन्ट्रेशन, डिसिप्लीन, इमोशनल इंटेलिजन्स, पेशन्स, प्रॉडक्टिविटी, क्लॅरिटी इन डिसिजन मेकींग हे आमच्या सातत्यात आमकां डे टू डे लायफांतल्यान आमच्या दिसपाक शकता. म्हणून हांव सगळ्या भुरग्यांक सांगता की रेगुलर योगा प्रॅक्टीस करप ही गरज आसा आनी आमी सगळ्या जाणांनी रेगुलर योगा प्रॅक्टीस करचो. आजकाल आमी योगा प्रमोट स्कुलांनी, कॉलेजींनी योगा प्रमोट करता. आमी आमचे आयुश डिपार्टमेंट स्ट्रेंथ वेगळे डिपार्टमेंट केला, ताज्या मार्फत आमी एट PHC आनी CHC लेवल हे योगा रुटीनली करपाक लागलेले आसा. आमी पळयता की आमी इट इज एन वेलबींग लायफस्टायल म्हणून प्रमोट करपाक लागले आसा. इट इज अ सपोर्टींग फॉर द होलिस्टीक ट्युरिजम आनी ताकाच लागून एक हेल्दियर कम्युनिटी क्रिएट जावची म्हणून आमचो सगळ्यांचो प्रयत्न आसा. हांव
परत एकदा म्हणजे

0: पार्टिसिपेट जावपी समेस्त गोंयकारांचे म्हणजे सगळी कडे जे जे पार्टिसिपेट झाल्या त्यांचे खूप खूप अभिनंदन करता की मोठ्या प्रमाणात आम्ही आमची नॉट ओनली द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स बट सगळे वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स जी योगा डे टू डे प्रॅक्टीस करता जे योगा गोंयात डे टू डे शिकयता मागीर अशी सगळी पतंजली ऑर्गनायझेशन आसतले आर्ट ऑफ लिव्हींग आसतले सद्गुरू फाउंडेशन आसतले आणि योगातली बाकी सगळी ऑर्गनायझेशन आज व्हडा प्रमाणात गोंयात योगा मनोवपा खातीर सगळीकडे सज्ज झाली असा आणि हांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या जाणांनी आपण स्वतःहून योगा करपाक लागलेले असा आणि हे सगळे सांगता असताना हा मुद्दामून म्हणतलो की योगा इन एव्हरी होम योगा इन एव्हरी स्कूल योगा ॲट एव्हरी वर्क प्लेस अँड योगा फॉर फॉरएव्हर जनरेशन्स हे जर आम्ही करपाक शक्य झाले जाल्यार आमचा एव्हरी गोवन हो फीट उरतलो हे म्हाका सांगपाकूय बी खूप खोस भोगता म्हणूनच तर आम्ही जर डे टू डे हे प्रॅक्टीस केले असत जाल्यार हेल्दियर गोवा हेल्दियर इंडिया अँड हेल्दियर ह्युमिनिटी ही क्रिएट करपा खातीर आम्ही सगळ्या जणांनी वावुरचे हांव इतकें सांगता आणि परत एकदा हांव तुमकां सगळ्या जणांक खूप खूप शुभेच्छा दिता.
1: पद्मिनी फाउंडेशन या संस्थेन साखळे 10वी आणि 12वीच्या यशवंत भुरग्यांचा सन्मान केलो. ही कार्यावळ साखळे झाली. मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या सोहळ्यात मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले. ताणी या वेळार मार्गदर्शन केले. हे असत मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
0: की करियर चूज करच्या पहिली बऱ्याच जणांनी कदाचित आपल्या एप्टिट्यूड टेस्टाचा डॉक्युमेंट पूर्णता वाचूंक ना असतलो. त्यांना 2 पेजी किंवा 3 पेजीचा डॉक्युमेंट दिला, राईट? कदाचित पेरेंट्सांनी तो डॉक्युमेंट 2 पेजीचा पळवंक ना असतलो. हा सगळ्या जणांक रिक्वेस्ट करता की यू गो थ्रू युअर डॉक्युमेंट एप्टिट्यूड टेस्ट डॉक्युमेंट. कित्याक चालात? कारण आत्ता तो खूप इम्पॉर्टंट असा. जाय जाल्यार तो 2 पेजी घेऊन तुम्ही तुमच्या टीचराकडे डिस्कस करात. तुम्ही फ्युचरांत किती जावपाक शकता, तुमकां खंयच्या सब्जेक्टाची आवड असा, तुम्ही किती करू शकता, इतक्या खूप बऱ्या प्रोफेशनल पद्धतीत म्हणजे तुम्ही जर एप्टिट्यूड टेस्ट करपा खातीर एखाद्या प्रोफेशनल एप्टिट्यूड कन्सल्टंट पणजे म्हापसा हांच्याकडे जर वचत, दे विल चार्ज यू म्हणजे नॉट लेस दॅन 3,000 रुपीज किंवा 5,000 रुपीज. बट पद्मिनी फाउंडेशन यांच्यानी पर स्टुडंट 1,600 रुपीज स्पेंड करून त्यांची एप्टिट्यूड टेस्ट केल्या. ही कित्याक? तर एप्टिट्यूड टेस्ट इतक्याच खातीर केल्या की भुरग्याक आता कळचे की आपण खंयच्या सेक्टरांत जर वचत जाल्यार आपले करियर खूप बरे जावपाक शकता. हा बाप एडवोकेट ईशान उसपकर टॉक दिता असताना हा सगळ्यात लास्ट पावलो. त्याने एक 2-3 गजाली खूप महत्वाच्यो सांगल्यो. किती सांगले? की त्यांनी सरळ सांगले की तुमकां किती आवडटा, तुम्ही किती करू शकता आणि किती केल्या उपरांत तुमकां पैसे मेळटले आणि ताज्या उपरांत तुमकां सॅटिस्फॅक्शन मेळटले. हे खूप महत्वाचे असा. एखाद्याक आपल्याक आवडटा क्रिकेट खेळपा खातीर म्हणून हांव क्रिकेट खेळातूच रावचो. ज्या क्रिकेटींत हांव म्हणजे आयपीएलाकूय सिलेक्ट जालो ना आणि म्हाका फक्त क्रिकेट खेळ म्हजी आवड असा म्हणून खेळो जाल्यार इट इज अ पॅशन. ते तुजे प्रोफेशन जावंक शकना. ती पॅशन जावं शकता, तितूंतल्यान तुका पैसे मेळचे ना. म्हणून खंय तरी स्टॉप करून आपले पॅशन किदें आनी प्रोफेशन किदें हे वळखचे पडटले. आणि ते वळखपाक जाय असत जाल्यार म्हाका दिसता एप्टिट्यूड टेस्ट जी असा ही खूप महत्वाची असा. ताकाच लागून ती एप्टिट्यूड टेस्ट एकदा पळयात. ते केल्या उपरांत आमकां कळटले की नक्की म्हणजे आत्ताच्या घडीक दीस इज द राईट स्टेप, म्हणजे दीस इज द राईट एज, वेर टू गो अँड वॉट टू डू, आम्ही खंय गेल्यार जाता आणि किती केल्यार जाता. हे हांव सांगता असताना खूप फावटी, कारण हांव स्टुडंट्साकडे 1-to-1 जेन्ना जेन्ना मेळटा तेन्ना उलयता आणि खूप फावटी उलयता. हांवें पळयलां की 10वेंत 85 पडलेले भुरगे, म्हणजे हांव डायरेक्टली इंटरेक्शन करून सांगता, 10वेंत 85% स्कोर केल्ले भुरगे इन ऑल पळया. ताका विचारले म्हाका ते 10 म्हणजे 11वेंत आसतना तेज्या 10वेच्या फेलिसिटेशनच्या कार्यक्रमांक ना हांव 12वेंत आसतना ताका मेळ्ळो. खंयच्या तरी स्कुलान ताका फेलिसिटेशन करतालो. बाय तुका कितें करपाक जाय म्हणाले, दोतोर म्हाका नर्स जावपाक जाय म्हणपाले. तूं आतां कितें करता? हांव आर्ट्स करता म्हणपाले. तूं आर्ट्स करता, तुका 10वेंत 85% पडलेले, मागीर तूं नर्स कशें जातले? ना म्हाका मॅथ्स बरें कठीण वयताले. मॅथ्सान कितले मार्क्स पडले बाय? ना मॅथ्सान म्हाका 75 पडले, म्हाका भंय दिसतालो म्हूण हांवें सायन्स

0: घेवंक ना म्हणपाले. आरे म्हटलें मॅथ्सान जर तुका 75% पडल्या जाल्यार तुका मॅथ्साचो भंय कसलो दिसता. तुका जर नर्स जावपाक जाय तुवें ठरयलात जाल्यार तूं आर्टसाक वचून कितें करतले. तूं नर्स जावंक शकना, ताका कोणी प्रोपर गायड केलें ना, ताका जेन्ना समजून सांगपाक जाय ताका सांगलें ना. म्हणजे तेजी 2 वर्सां जी आसा आयुश्यातली पळय न्ही, फुकटणी आयुश्यातली 2 वर्सां न्ही, ताजे पुराय आयुश्य जे करियर ताका करपाक जाय आसले पळय न्ही ते फुकट गेले. कारण ते नर्सूच जावंक शकना. नर्स जातले आसत जाल्यार ताका परत 11वी सायन्स करचें पडलें. म्हणजे हांव तुका BSc नर्सिंगाचें सांगता, हांव ANM नर्सिंगाचें सांगना. म्हणजे दीस इज अ सिंपल एग्जाम्पल. ताका 10वीच्या उपरांत ताज्या टिचरांनी जे गायड करपाक जाय आसले त्या टिचरांनी गायडूच करूंक ना की तुका बाय नक्की कितें जावपाक जाय. ताका जो 11वेक एडमिशन घेवपाक गेले त्या हाय सेकेंडरीनूय बी तांकां एडमिशनां जाय आसली, तांच्यांनी ताका कोणी विचारूंक ना बाय तुका कितें जाय, कितें जावपाक जाय काय म्हणून. पेरंट्साची चूक ना. पेरंट्स बाबडो मायनिंगात ट्रक चलयता आनी आई 4थी पास. कोण सांगतलो? एक तर त्या 10वेच्या टिचरांनी ताका सांगपाक जाय आशिल्ले, ना जाल्यार 11वेक एडमिशन घेता त्या तरी टिचरांनी सांगपाक जाय आसले बाय तुका कितें जावपाक जाय. आमी सरकार म्हणून परत परत परत परत करियर गायडन्साचेर उलयत आसा. म्हणजे कंटिन्युअसली देर इज अ करियर काउन्सिलींग सेल. देर इज आमी म्हणटा की करियर काउन्सिलींग करपा खातीर सो मच मटेरियल वी हॅव गिवन फॉर द स्कूल. आनी ते करचे, उलोवचे भुरग्यांक, टिचरांनी सांगचे. आनी ताकाच लागून म्हजे एकूच म्हणणें आसा, आत्ताच्या घडीक म्हणजे समोर मोर देन 600 भुरगीं बसल्या. हो रायट टायम हांवें कित्याक म्हटला, पयली ठरयात तुमकां कितें जावपाक जाय ते. पयली ठरयात की म्हाका म्हणजे हांव कितें शिकल्या उपरांत हांव म्हणजे म्हाका अर्निंग्स म्हणा किंवा म्हाजें करियर कितें जाव, कितें करतलो ते, आनी ताज्या उपरांत कितें शिकपाचें ते ठरयात. अदरवायज मागीर प्रोब्लेम जातलो. कारण ते दीस आतां उरूंक ना की आमी ट्रेडिशनल एड्युकेशन कोण तरी आर्ट्स कॉमर्स केले सोंपले, ओके तितकेच केले जर आसत जाल्यारूय खंय तरी MTS LDC कितें तरी काम मेळटले. ते दीस उरूंक ना आतां. आतां स्किलींग इज मस्ट. म्हणजे जो पर्यंत तुमी स्किलींग ना तुमच्या कडेन तो पर्यंत तुमकां बऱ्या प्रोफेशनांत तुमी वचूंक शकना. म्हणून म्हजी सगळ्या टिचर्सां कडेन हांव परत परत रिक्वेस्ट करतां, हांव पेरंट्सां कडेन रिक्वेस्ट करतां की भुरग्याक सातत्यात म्हणजे तुमचो थोडोसो तरी वेळ काढून म्हणजे तुमी त्याच्या कडेन उलयात की ताका नक्की कितें करपाक जाय, भुरग्याची आवड कितें आसा हे जो पर्यंत आमी समजून घेयना तो पर्यंत जावचें ना. विकसीत भारत 2047 कित्याक की ह्या देशाक स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना विकसीत भारत 2047 कंप्लीट जातली. आनी ह्या विकसीत भारताचे खरे पायोनियर्स आनी बेनिफिशियरीज जर कोण आसात जाल्यार म्हज्या समोर बसलेले सगळे तरणाटे आसात ते नेशन बिल्डर जावचे म्हणून आमी सगळे जाण काम करता. हांव चड वेळ न उलयता हांव तुमकां सगळ्या जाणांक खूब व्हडलें यश आवडिता. आनी ह्या देशाच्या विकसीत भारतात तुम्ही सगळ्या जाणांनी तुमचे स्वप्न साकार करचे इतकेच सांगता. आनी म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आनी हांव सुभाष जाण. आता परत मेळया फुडले सोमारा. निरोप दियात. नमस्कार.
2: खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन निकतेच तुम्ही आयकले. तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 KHz. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

भूपिंदर सिंग हांच्या आवाजातली गजल तुम्ही ऐकताले आणि इथल्यात आयची ही गीत गजलांच्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात. आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा देय चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकू बनो आयज रातच्या 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट आणि 9 वरां जावन 30 मिनटांचेर पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतले. आणि आता काय खिणातूस म्हळ्यार बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचेर समाचार संध्या आणि 9 वरांचेर न्यूज 8 9 दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतात.

पब्लीक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही आयकली. दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही ही कार्यावळ सहक्षेपीत केली. आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. चला तर आता ऐकूया मनजोगती गीतां.

इष्टानो नमस्कार. आयच्या मनजोक्ती गीतांच्या कार्यावळीतल्यान आमच्या समस्त आयकुप्यांक आमी दितात माय मोगाचो येवकार. इष्टानो मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ घेऊन आमी येतात दर सोमारा तुमचे भेटेक आनी दितात तुमकां संद तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपाची. तुमचे नाव आनी तुमच्या नावा सयत तुमच्या मागणेचे गीत तुमी मागू शकतात आमच्या ह्या नंबराचेर व्हॉट्सअप मेसेज नाजाल्यार एसएमएस धाडून. मेसेज करपा खातीर आमचो नंबर आसा 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आनी मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. चला तर आयची ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ सुरू करता आसतना सुरवेक सावियो द पुंबुर्फा हांचे हे गीत आयकुया. जोशीनो हांचे ह्या गीता खातीर संगीत आसा काजार जाता.

फेल्सी आणि मिटा अमिता जैन हांच्या आवाजातले आम्ही ऐकले मोजो घो हुशार हे गीत इष्टाने. आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी ह्या उपरांत पावसाची शांत रात सगळ्यां खातीर आवंड येतात. आमचे मोगाळ आयकूपिश्ट माडेल मडगांवसान फिलीप डायस, तशेंच ताणी आपली मागणी कळयल्या काजार जावच्या आदी ह्या गीता खातीर रिता रोज आणि आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले हे गीत आयकुया, तांचे मागणीचे हे गीत.

0: रिता रोज आणि आल्फ्रेड रोज यांच्या आवाजातले गीत आम्ही ऐकले काजार जाऊच्या आधी. आणि ह्या गीता खातीर मेसेज धाडून मागणी कळली माडेल मडगाव सावन आमचे मोगा ऐकूपी फिलिप डायस हाणी.
1: नमस्कार, हा जॉन आगियार कोकणी कवी आकाशवाणी भौशिक सेवा प्रसारणाची 90 वर्षा पुराय करता. ही वडा खोशीची गजाल. 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेळून पावता ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागींचो संबंध. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली कविता वाचन उलोवप पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा. आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग. राष्ट्राची गिरेस्तकाय संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उनुनीत परबी दिता. देव बरे करू.
0: मोगळ इश्टानो, आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी तुमकां सगळ्यांक परतून एक फावट आमी दितात माये मोगाचो येवकार. मनजोक्ती गितांचे हे कार्यावळींतल्यान तुम्ही आयकू शकता तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. गीत तुम्ही मागू शकता आमकां एसएमएस नाजाल्यार व्हॉट्सएप मेसेज करून 8380071054 या आमच्या नंबराचेर. चला तर आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी मुखार वचूया सोनिया सिरसाड हांच्या आवाजातल्या गीता सांगाताक. ऐकूया हे गीत मोनीस साथ.

सोनिया सिरसाट हांच्या आवाजातल्यान आमी आयकले मोलीज साथ हे गीत तोमाजीन कारदोस हांचे ह्या गीता खातीर मुकेश खाटवळ हांचे संगीत आशिल्ले. मनजोक्ती गितांनी ह्या उपरांत आमकां मेसेज धाडून मागणी कळयतात मडगांव सावन.

कोणी वाझाणे गायिल्ले गीत आमी आयकले इंग्लिश फॅशन. तुमी आयकतात मनजोक्ती गीता आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात. आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी मुखार वचूया. ह्या उपरांतचे हे गीत जावन आसा विल्मिक्स आनी शेरोन हांच्या आवाजातले नुस्तेकान. आनी इश्टानू ह्या गीता खातीर मेसेज धाडून आपली मागणी कळयतात आमचे मोगाळ आयकुपी मायकल आनी मिलरॉय मेंडीस नुवे सावन.

कोंकणी विसरूंक हे गीतामे ऐकले रिता रोज आणि आल्फ्रेड रोज ह्यांच्या आवाजातल्यान. आणि ह्या गीता खातीर मागणी कळयली मलपण सत्तरी सावन आमचे आयकुपी नवलू वरक हाणी. कार्यावळीन ह्या उपरांतचे हे गीत जावन आसा सावदीचे कातार लॉर्ना हांच्या आवाजातल्या ह्या गीता खातीर मागणी कळयतात मडगाव सावन आमचे मोगळ आयकुपी सेबी फेर्नांडीस.